स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही

0: माहिती गुप्त ठेवतो.
1: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
0: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
1: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
0: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
1: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
0: चला मिळून संकल्प करू,
1: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
0: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
1: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
0: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
1: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
0: आणि 90 11 02 64 95.
1: आमचा पत्ता आहे
0: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि

0: श्रोते हो सुप्रभात, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज। संतवाणी भक्तीचा सोहळा या कीर्तन विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन येत आहे स्नेहाने संचलित रेडिओ नगर 90.4 FM कीर्तन विशेष कार्यक्रम संतवाणी भक्तीचा सोहळा। आज आपण ऐकणार आहोत संतवाणी या विशेष कार्यक्रमामध्ये हरिभक्त परायण जालिंदर महाराज निकम यांना एकनाथ महाराजांचा भागवताचा संदेश, समता, समाज सुधारणा आणि काही अभंगाचा आज आपण आस्वाद घेणार आहोत संतवाणी या कार्यक्रमामध्ये।
1: माझं नाव श्री हरिभक्त परायण डॉक्टर जालिंदर महाराज निकम, श्री क्षेत्र कोटलिंग तीर्थ इसळक निंबळक हरिहर महाराज संस्थान। आजचा आपला या ठिकाणी विषय आहे एक नाती भागवताचा संदेश, समता, भक्ती आणि लोककल्याण। यामध्ये प्रथमता मानवता आणि समता म्हणजे आमच्या नादबाबांनी एकनाथांनी सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवान परमेश्वरांचा वास आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता आठव नाही वरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल। सर्व प्राणी मात्रांमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा हा त्या ठिकाणी आहे। माऊलीही आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात की सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी। सर्वांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा तो एकच त्या ठिकाणी आहे हो, आणि म्हणून त्याची ओळख, त्याचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी सद्गुरूंकडून त्या ठिकाणी होते। आपल्याला त्याचं ज्ञान सहजीसहज त्या ठिकाणी होत नाही। तुकोबराय म्हणतात की जैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतीसे कामो विषयावरी। माऊली म्हणतात की हृदयामध्ये, त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की हृदयामध्येच भगवान परमात्मा सर्वसुख संपन्न भगवान परमात्मा हा आपल्या हृदयामध्ये आहे, परंतु आपला त्या ठिकाणी भ्रम झाला की आपण त्याला इकडे तिकडे इतरत्र शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। आणि म्हणून सर्वांच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा एकच आहे, त्याचा फक्त आपल्याला शोध त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे, आणि ते ज्ञान आपल्याला सद्गुरूंकडून संत महात्म्याकडून त्या ठिकाणी मिळतं। सद्गुरूशिवाय ते ज्ञान आपल्याला मिळत नाही। ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान म्हणजे भगवंताविषयीचं असणारं ज्ञान सद्गुरु आपल्याला त्या ठिकाणी करून देतात। ते ज्ञान आपल्याला झालं पाहिजे। एकनाथनाथ महाराजांच्या बाबतीत आपल्याला पाहायचं झालं तर एक फाल्गुन वद्य षष्टी या तिथीला नाथबाबांच्या जीवनामध्ये फार महत्त्व त्या ठिकाणी आहे। नाथबाबांचे गुरु जनार्दन स्वामी, त्यांचा जन्मदिवस फाल्गुन वद्य षष्टीला, त्याचबरोबर जनार्दन स्वामींना दत्तात्रयांचं दर्शन झालं तो दिवस म्हणजे फाल्गुन वद्य षष्टी। जनार्दन स्वामींनी समाधी घेतली तो दिवसही मात्र त्या ठिकाणी कोणता आहे तर फाल्गुन वद्य षष्टी। एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींचं दर्शन त्या ठिकाणी झालं तो दिवसही फाल्गुन वद्य षष्टी। त्याचबरोबर एकनाथ महाराजांना भगवान दत्तात्रयांचं दर्शन झालं तो दिवसही फाल्गुन वद्य षष्टी। आणि एकनाथ महाराजांनी जलसमाधी त्या ठिकाणी घेतलेली आहे तो दिवसही त्या ठिकाणी एकनाथ फाल्गुन षष्टी वद्य षष्टी। अशा प्रकारे षष्टीला नाथबाबांच्या जीवनामध्ये फार त्या ठिकाणी महत्त्व आहे। आपल्याला एकनाथ महाराजांचा अधिकार जर पाहायचा ठरला तर स्वतः भगवंतानं 36 वर्ष त्या ठिकाणी कामं केलेली आहे। पहिली 12 वर्ष विठ्ठल नाव धारण करून नाथबाबा ज्यावेळेस कीर्तन करतात तेव्हा कीर्तन करताना त्यांच्या पाठीमागे टाळ घेऊन उभं राहायचं आणि गायन किंवा त्या कीर्तनातील असणारी प्रमाणं विठ्ठल यांनी त्या ठिकाणं द्यायची. असं 12 वर्ष त्या ठिकाणं काम केलं. त्याच्यानंतर दुसरे 12 वर्ष त्या ठिकाणं श्रीखंड नाव धारण त्या ठिकाणं दत्तात्रयानं त्या ठिकाणं भगवंतानं केलेलं आहे. श्रीखंड चंदन उगलोन कळी वस्त्र गंगा तिरी धूत असे. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी खावडी. भगवंतानं श्रीखंडाचं रूप धारण करून त्या ठिकाणं चंदन उगळून त्या ठिकाणं दिलं. त्याचबरोबर त्या ठिकाणं अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारची पाणी वाहिलं त्या ठिकाणं कावडीनं, अनेक कामं त्या ठिकाणं केली. आणि तिसरं म्हणजे 12 वर्ष त्या ठिकाणं चोपदारकीचं काम भगवान दत्तात्रयांच्या द्वारामध्ये चोपदारकीचं काम त्या ठिकाणं भगवंतानं त्या ठिकाणं केलेलं आहे. हो, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी दत्त चोपदारी करीत असे. एवढा मोठा अधिकार नाथबाबांचा त्या ठिकाणं होता. एकनाथ महाराज या ठिकाणं लहान वय होतं त्या ठिकाणं आणि जनार्दन स्वामीबद्दल त्या ठिकाणं माहिती मिळाली आणि म्हणून त्यांच्या महतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनाच आपलं गुरु करून घ्यावं या हेतूने या भावनेनं पैठण होऊन त्या ठिकाणं एकनाथ महाराज निघालेले आहेत. अनेक हल अपेष्टा सोसून देवगिरीस जनार्दन पंतांची त्या ठिकाणी आल्यानंतर भेट घेतली. जनार्दन पंतांनी एकनाथ महाराजांकडे पाहिलं तर 8 वर्षाची त्या ठिकाणं वामन मूर्ती पाहून जनार्दन स्वामींचं जीव सद्गतीत त्या ठिकाणं आपलं त्यांचं असणारं हृदय सद्गतीत त्या ठिकाणं झालं आणि सद्गतीत अंतकरणानं विचारलं, बाळा तू का आलास? तेव्हा एकनाथ महाराज त्या ठिकाणं म्हणतात की मला ब्रह्मज्ञान संपादन करायचं आहे, मला तुमच्याकडून उपदेश त्या ठिकाणं करून घ्यायचा आहे. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणं जनार्दन स्वामीनं सांगितलं, बाळा ठीक आहे पण तुला माझ्याजवळ त्या ठिकाणं राहावं लागेल. राहण्याची आज्ञा केली. ती नाथबाबांनीही त्या ठिकाणं स्वीकारली. स्वामीच्या नित्य सान्निध्यात त्या ठिकाणं काल जाऊ लागला. त्यांची जी जी काही कामं असतील, जी जी काही सेवा असेल, ती अगदी मनोभावानं अगदी 6 वर्ष त्या ठिकाणं सेवा करत होते नाथबाबा. एक दिवस जनार्दन पंतांनी त्यांना हिशोब तपासणीचं काम दिलं. ते काम करत असताना, हिशोबाचं काम करत असताना पाव आणण्याची चूक झाली आणि मग ती चूक लवकर लक्षात येईना ती चूक शोधण्यासाठी रात्र त्या ठिकाणं जागवली. पहाट झाली. पहाट झाल्यानंतर जनार्दन स्वामी आले. पाहतात तर त्या ठिकाणं एकनाथ काहीतरी त्या ठिकाणं शोधतोय, काहीतरी वाचतोय, काहीतरी हिशोब करतो त्या ठिकाणं पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणं शांत उभा राहिलेले आहेत. तेव्हा एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणं हिशोब करता करता ते असणारा पाव आणण्याची चूक त्यांच्या लक्षामध्ये आली आणि लक्षामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणं आनंद एकनाथ महाराजांना झाला आणि मोठ्यानं त्या ठिकाणं टाळ्या वाजू लागले. हिशोब जुळल्या म्हणून टाळ्या वाजू लागले. टाळ्या वाजत असताना तेवढ्यात एकनाथ महाराजांचं लक्ष, एकनाथाचं लक्ष आजूबाजूला गेलं. त्यावेळेस पाहतात तर त्या ठिकाणं आपले असणारे स्वामी त्या ठिकाणं जनार्दन स्वामी त्या ठिकाणं उभे समोर दिसलेले आहेत. दृष्टीस पडल्याबरोबर उभं राहून अगदी लीनतेनं नम्रतेनं त्या ठिकाणं उभे राहिलेले आहेत आणि नमस्कार त्यांना करू केलेला आहे. नमस्कार केल्यानंतर आपल्या ज्या हिशोबाची जी ठिकाणं काही चूक होती ती सर्व काही हकीकत होती, ती हकीकत एकनाथ महाराज त्या ठिकाणं सांगू लागलेले आहेत. ते सांगत असताना स्वामींना मात्र त्या ठिकाणं गैरवरून आलं आणि गैरवरून आल्यानंतर त्यांना एकनाथ महाराजांबद्दल त्या ठिकाणं प्रेम निर्माण झालं आणि त्याच वेळेस जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना अनुग्रह त्या ठिकाणं दिलेला आहे आणि ब्रह्मज्ञानाचा बोध एकनाथ महाराजांना केलेला आहे. नंतर एकनाथ महाराजांची त्या ठिकाणं महाराजांना श्री दत्तात्रयांचं दर्शन व्हावं म्हणून जनार्दन स्वामींनी दौलताबादच्या नजीक एका पर्वतावरती नेलं. तिथे गेल्यानंतर दत्तात्रयांची षडोपचारी प्रकारे पूजा केली व आणि एकनाथाला त्या ठिकाणं एका जाळीमध्ये बसण्याचं सांगितलेलं आहे. आपण त्या एका व्याघ्राच्या आसनावरती बसून समाधी लावली. समाधी लावल्यानंतर तेवढ्यात औदुंबर वृक्षातून एक मंगलमूर्ती प्रकट झाली. ती भयंकर मूर्ती पाहताना नाथबाबांना अगोदर भीती त्या ठिकाणी वाटू लागली. जनार्दन स्वामी व मूर्तीच्या दोघांचा संवाद त्या ठिकाणी चालू झाला. एकमेकांचं प्रेमानं आत्मसुखाच्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी हे प्रेम पाहून ऐकून नाथबाबांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि नाथ महाराज त्या ठिकाणी पळतच आले आणि श्री दत्तात्रयांच्या पायावर लोटांगण घालण्याकरिता धावत गेलेले आहे. तोच जनार्दन स्वामींनी त्यांना उचलून घेतलं आणि उचलून घेतल्यानंतर श्री दत्तात्रयांच्या पायावरती त्या ठिकाणी घातलेलं आहे. श्री दत्तात्रयांना ही आनंद झाला. त्यांनीही नाथांना उचलून घेतलं आणि त्यांची त्या ठिकाणी पटापटा मुके त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि मस्तकावरून मायानं प्रेमानं हात त्या ठिकाणी फिरवलेला आहे. जशी आई आपल्या मुलावरती प्रेम करते, माया करते, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी दत्तात्रयानेही त्यांना अनेक अशा प्रकारचे मायेचा आशीर्वाद त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. तेव्हा त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू दत्त राजा. हो, दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयीरा सज्जन दत्त माझा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, ना विचारिता गावा जावे त्यांच्या. आणि म्हणून सर्वस्व काही जर माझं कोणी असेल तर माझे भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी आहेत अशी भावना त्यांची त्या ठिकाणी नाथबाबांची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि दत्तात्रयानं त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, बाळा तुझ्या कवित्वाची लोकोत्तर कीर्ती वाढवून भागवतावरील टीका रामायण अभंगरूपी अमृत वचने फार उत्तम होते व त्यायोगे लोककल्याणाचं यश संपादन तू करशील असा वर देऊन भगवान दत्तात्रयची मूर्ती त्या ठिकाणी अंतर्धान त्या ठिकाणी पावलेली आहे. त्यानंतर सर्व रूपाने त्या ठिकाणी जनार्दन स्वामीला वाटलं की त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचंही दर्शन करावं आणि म्हणून सांगितलं की तू त्या ठिकाणी बस, साधनेला बस, तुला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल. तेव्हा एकनाथ महाराज त्या ठिकाणी साधनेला बसलेले आहेत आणि रोज त्यांना सकाळी एक शेतकरी दूध घेऊन त्या ठिकाणी येत असत. एक दिवस त्या ठिकाणी नाथ महाराज साधनेला बसल्यानंतर एक सर्प त्या ठिकाणी आला आणि तो सर्प येऊन त्या सर्पानं ओरून त्या ठिकाणी छाया त्या ठिकाणी धरलेली नाथबाबाच्या अंगावरती चढून डोक्यावर छाया धरली आणि ते दृश्य त्या शेतकऱ्यानं पाहिलं आणि तो शेतकरी घाबरला, पळाला. नंतर अरडाओरडा केल्यानं परत त्या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर तो सर्प अदृश्य त्या ठिकाणी झाला होता. आणि नंतर त्या ठिकाणी एकनाथांना सांगितलं, अहो तुमच्या त्या ठिकाणी डोक्यावरती छत्र धारण करून त्या ठिकाणी एक सर्प त्या ठिकाणी आला होता. आणि मग त्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की आपल्याला साक्षात भगवान श्रीकृष्णानं त्या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी गुरुबद्दल श्रद्धा असता त्या ठिकाणी वाढलेली आहे. गुरुर ब्रह्म, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हेच ब्रह्म, विष्णू, महेश, हे जे काहीतरी देवता आहेत हे सर्व तरी देवता म्हणजेच त्या ठिकाणी सद्गुरु त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी गुरूंना त्या ठिकाणी आदराचं स्थान नाथबाबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे जनार्दन स्वामी व एकनाथ महाराज नाशिकला त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरी साठी त्या ठिकाणी देवदर्शनासाठी आले. तिथे आल्यानंतर पंचवटीमध्ये त्या ठिकाणी गुरु आज्ञेवरून एक महान अशा प्रकारचा चतुर्श्लोकी भागवत त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. नंतर तीर्थयात्रा करून सद्गुरूजवळ त्या ठिकाणी आलेले आहेत नाथबाबा आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात राहून त्यांच्याच आज्ञेनं जन्मभूमी पैठण या ठिकाणी आलेले आहेत. गीता आणि अशा प्रकारे अनेक ग्रंथांचं त्या ठिकाणी अवलोकन केलेलं आहे. गीतारणव ग्रंथांचं लेखन दासोपंत त्या ठिकाणं पैठणची त्या ठिकाणं पैठणला एक दिवस आलेले आहेत. दासोपंत त्या ठिकाणं आल्यानंतर त्यांनी पाहिलं की एकनाथ महाराजांच्या घरी त्या ठिकाणं स्वतः भगवान परमात्मा घरी त्या ठिकाणं आहे, चोपदारकीचं काम द्वारपालाचं काम त्या ठिकाणं करताय. तेव्हा जो दासोपंतांच्या मनामध्ये आपल्या लेखनाविषयी जो अहंकार होता, जो अहंपण होता, जो मीपण होता, तो गळून त्या ठिकाणी गेलेला आहे. नंतर त्याचबरोबर जनार्दन स्वामी हेही पैठणला त्या ठिकाणी आलेले आहेत. ते आल्यानंतर त्यांनीही त्या ठिकाणं भगवान दत्तात्रयांना त्या ठिकाणं बघितलं की भगवान दत्तात्रय त्या ठिकाणं द्वारपालाचं काम त्या ठिकाणं करतायत. तेव्हा दत्तात्रय त्या ठिकाणं दत्तात्रयांना प्रश्न जनार्दन स्वामीने केला की आपण द्वारपालाचं काम या ठिकाणं करताय. तेव्हा भगवान दत्तात्रय म्हणतात, अहो मालकाचं काम करणं याच्यात कुठल्याही प्रकारचं वेगळं नाही आहे. नौकरानं मालकाचं काम त्या ठिकाणं केलं पाहिजे. कारण तुम्हाला जरी त्या ठिकाणं नाथबाबा त्या ठिकाणं साधं वाटत असेल, पण नाथबाबा हे एक त्या ठिकाणं भगवंताचा अंश त्या ठिकाणं आहे. महाविष्णूचा अवतार म्हणजे एकनाथ महाराज आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, अधीक्षेचा स्थान वस्ती गोधा तेरी. आणि म्हणून ही साक्षात भगवान विष्णूचा अवतार म्हणजे नाथबाबा त्या ठिकाणी आहे. तेव्हा जनार्दन स्वामींच्या आज्ञेनं एकनाथ महाराजांनी अफाट ग्रंथसंपत्ती त्या ठिकाणी निर्माण केली. एकनाथी भागवत, चतुर्श्लोकी भागवत, स्वात्मसुख, शुकाष्टक, हस्तमालक, आनंदलहरी, रुक्मिणी स्वयंवर, भागार्थ रामायण, अभंग गाता, हरिपाठ, चिरंजीवपद, भरुडे, असे अनेक ग्रंथ त्या ठिकाणं नाथबाबांनी लिहिले. तसेच सर्व प्राणीमात्रामध्ये भगवंताला परमेश्वराला पाहण्याचं ज्ञान सद्गुरूकडून त्या ठिकाणं नाथबाबांना प्राप्त झालं. आणि ते प्राप्त झाल्यामुळे एक दिवस त्या ठिकाणी नाथबाबा आपली पाण्याची कावड घेऊन निघालेले आहेत. वाळवंटातून निघत असताना जात असताना त्यांना एक असणारं गाढव त्या ठिकाणी पाण्याविनं तडफडत त्या ठिकाणी दिसलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक सर्व प्राणीमात्रामध्ये जो समतेचा भाव होता, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा आहे ही जी भावना त्या ठिकाणी होती, ती भावना त्यांची त्या ठिकाणं उफळून त्या ठिकाणं आली. आणि नाथबाबांनी जे भगवंताला जे कावडीचं पाणी त्या ठिकाणं चाललेलं होतं, ते कावडीचं पाणी त्या ठिकाणं त्या गाढवाला पाजलं. त्या गाढवाला पाजल्यानंतर लोकांनी त्यांना खूप नावं त्या ठिकाणी ठेवलेली होती. परंतु नाथांनी सांगितलं की या गाढवामध्ये जसा आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे, तसंच या गाढवामध्येही भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून त्याचं त्या ठिकाणं जीव मी त्या ठिकाणं वाचवलेला आहे. अशा प्रकारे चहूकडे आपली समदृष्टी, चहूकडे भगवान परमात्मा, सर्वांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा नाथबाबांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे. आणि सर्वावरती त्या ठिकाणी माया करावी हाच संदेश त्या ठिकाणी नाथबाबांनी याद्वारे दिलेला आहे. नाथबाबांना त्या ठिकाणी शांती ब्रह्मही त्या ठिकाणी म्हटलं जातं. एक दिवस नाथबाबा त्या ठिकाणी आंघोळीला त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी गोदा तेरेवरती त्या ठिकाणी जात असत. एक दिवस त्या ठिकाणी एक यौवन त्यांच्या अंगावरती आंघोळ करून आल्यानंतर एक यौवन त्यांच्या अंगावरती थुकल्यानंतर परत नाथबाबा त्या ठिकाणी गेले, परत स्नान केलं. स्नान करून परत चालले असताना परत तो यौवन अंगावरती त्या ठिकाणी थुकला. असं करता करता 21 वेळा तो अंगावरती त्या ठिकाणी थुकला. पण नाथबाबांची त्या ठिकाणी शांत वृत्ती त्या ठिकाणी ढळली नाही. तेव्हा त्या असणाऱ्या यौवनालाच त्या ठिकाणी पश्चाताप झाला आणि तो बोलू लागला की अहो मी तुमच्यावरती 21 वेळा थुंकलो, तुम्ही एकही शब्द मला त्या ठिकाणी बोलले नाही, असं का? तेव्हा नाथबाबा म्हणतात, तू 21 वेळा त्या ठिकाणी अंगावर थुकल्यामुळे मला 21 वेळा त्या ठिकाणी मला गोदातीरीचं, गोदा गंगेमायेचं स्नान त्या ठिकाणी घडलं, हे केवळ तुझ्यामुळं त्या ठिकाणी घडलेलं आहे. असं म्हटल्यानंतर तो शेवटी त्या ठिकाणी पाया पडला. नाथांना शरण त्या ठिकाणी आलेलं आहे. अशा प्रकारे नाथबाबांना हे कधीही कोणालाही त्या ठिकाणं रागून त्या ठिकाणं बोलत नसे. एक दिवस एक नाथ महाराजांच्या पत्नी गिरजाबाई अनेक वारकरी लोक त्या ठिकाणी जेवणासाठी त्या ठिकाणी आले आणि काही दुष्ट लोकांचा हेतू असतो. एका जणाने सांगितलं की नाथबाबांना राग येईल असं काहीतरी करा आणि म्हणून एक मनुष्य त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी जेवायला सगळे त्या ठिकाणी बसलेले आहेत. आमच्या गिरजाबाई त्या ठिकाणी वाढतायत आणि वाढता असताना त्या ठिकाणी तो असणारा मनुष्य उठला आणि गिरजाबाईंच्या पाठीवरती त्या ठिकाणी जाऊन बसला. त्याला वाटलं आता आपण गिरजाबाईंच्या पाठीवरती त्या ठिकाणी बसल्यानंतर त्या ठिकाणी आता या नाथबाबांना राग येईल. परंतु राग न येताना त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात, अगं गिरजा, त्या असणाऱ्या बाळाला त्या ठिकाणी नीट पकड, तो खाली पडल त्याला लागल. असं त्या ठिकाणी बोलल्यानंतर तो मनुष्य त्या ठिकाणी वरमला आणि शेवटी नाथांच्या त्या ठिकाणी पाया पडलेला आहे. असे हे शांती ब्रह्म त्या ठिकाणी एकनाथ महाराज त्या ठिकाणी आहेत. एकनाथ महाराजांच्या त्या ठिकाणी गिरजाबाईच्या पोटी हरिपंत नावाचा पुत्र व गोदोबाई व गंगाबाई या नावाच्या दोन मुली, असा हा सर्व परिवार त्या ठिकाणी नाथबाबांचा त्या ठिकाणी होता. असे अनेक ग्रंथ अनेक बरुडामधून अनेक ग्रंथांमधून उपदेश त्या ठिकाणी नाथबाबांनी केलेला आहे. नंतर शेके 1521 फाल्गुन वद्य शिष्टीस एकनाथ महाराज पैठण येथे त्या ठिकाणी भजन कीर्तनाच्या गजरामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू आहे, भजन चालू आहे आणि या गजरामध्ये गोदावरीच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी चालत गेलेले आहेत. नंतर पुढे चालत जाताना गोदावरीच्या पाण्यामध्ये कमरे इतके गळ्या इतके त्या ठिकाणी पाणी लागलेलं आहे आणि नंतर त्या ठिकाणी बुडी त्या ठिकाणी मारली आणि त्या ठिकाणी अदृश्य एकनाथ महाराज त्या ठिकाणी झाले. फक्त त्यांच्या असणाऱ्या हार त्या ठिकाणी वर आलेला आहे आणि तोच हार सर्व लोकांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचा एकनाथ महाराजांच्या पादुका म्हणून त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि पादुका म्हणून त्याची स्थापना गोदावरीच्या तीरावरती त्या ठिकाणी त्याची स्थापना केली. त्याला आपण बाहेरचं नाथ मंदिर त्या ठिकाणी म्हणतो. अशा ठिकाणी स्थापना केलेली आहे. असा हे नाथबाबांनी अनेक अशा प्रकारे माध्यमातून आपल्याला या ठिकाणं समतेचा संदेश, भक्ती आणि लोककल्याणाचा संदेश त्या ठिकाणं दिलेला आहे. तो मी आपल्यापुढे त्या ठिकाणं सांगितलेला आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, संतवाणी भक्तीचा सोहळा हा कार्यक्रम आपण ऐकत होता. आषाढी एकादशीच्या मंगल पर्वानिमित्त संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन आला आहे रेडिओ नगर 90.4 FM. श्रोते हो, संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला नवी दिशा या कार्यक्रमातून नक्कीच मिळणार आहे. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूयात संतवाणी भक्तीचा सोहळा या विशेष कार्यक्रमामध्ये. रामकृष्ण हरी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल. नगरचं अंतरंग शो मध्ये मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं, थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, माझे नाव सुरेखा घोलप आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.
1: हॅलो, आय एम इशिता बोरा अँड यू आर लिस्निंग टू रेडिओ नगर 90.4 FM, युअर व्हॉइस.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी मस्तपैकी हसतमुख सकाळ, सुंदर असा दिवस आणि तुमच्या या लाडक्या शोमध्ये मी आली आहे तुम्हाला भेटायला। तर मंडळी आता आपल्या शोची सुरुवात एका मस्तपैकी पॉझिटिव्ह विचारानं करूयात। आयुष्य हे अगदी एखाद्या चहाच्या कपासारखं असतं, त्यामध्ये सकारात्मकतेची साखर जेवढी जास्त टाकाल ना तुमच्या चहामध्ये तेवढीच जगण्याची गोडी वाढत जाते। तर मंडळी त्यामुळं जेवढं तुम्ही गोड राहाल, जेवढं तुम्ही छान राहाल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, तुमच्या व्यक्तींसाठी चांगलं आहे। पण एवढंही लक्षात ठेवा की जास्त गोडवा शुगरसाठी सुद्धा कारणीभूत ठरतो। त्यामुळं कुठे गोड राहायचं आणि कुठे आपली जेव्हा डिसरिस्पेक्ट होते किंवा कुठे आपल्या बाउंड्रीज क्रॉस होत आहेत तिथे आपल्यासाठी स्टँड घ्यायचा हे गरजेचं असतं। तर मंडळी याच पॉझिटिव्ह थॉटसह भेटूया थोड्याच वेळात आपल्या शो मध्ये। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। हे एक सुंदरसं गाणं तुमच्यासाठी।

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आहे 21 जुलै आणि 21 जुलै म्हटलं की आठवतो तो ऐतिहासिक क्षण जेव्हा एका अत्यंत साधारण कुटुंबातून आलेल्या संघर्षाचे डोंगर पार केलेल्या एका स्त्रीनं देशाच्या सर्वोच्च पदावरती पाऊल ठेवलं. आजच्याच दिवशी द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती पदी म्हणून निवड झाली होती. ओडिशाच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचेल असा विचार बहुधा कोणी केलेला नसेल. कौटुंबिक दुःख, वैयक्तिक आयुष्य आणि संघर्षाचे अनेक वादळ झेलून सुद्धा ज्या स्त्रीनं आपलं धैर्य आणि निष्ठा ढळू दिली नाही त्या म्हणजे द्रौपदी मुर्मू. भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा मान त्यांनी मिळवला. ही फक्त एका व्यक्तीची निवड नव्हती तर देशातील लाखो करोडो महिलांच्या आणि सामान्य माणसांच्या स्वप्नांची ही मोठी भरारी होती. यश हे पार्श्वभूमीवरती नाही तर तुमच्या आत्मविश्वासावर आणि अथक प्रयत्नांवरती अवलंबून असतं. हा संदेश द्रौपदी मुर्मू यांच्या प्रवासातून आपल्याला दररोज मिळत असतो. तर सखींनो, आजच्या या दिवशी स्वतःला एक सांगायचंय की आपली स्वप्न कितीही मोठी असू देत, जर मनामध्ये जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. आणि याच पॉझिटिव्ह थॉट सोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूया सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, रोजच्या धावपळीमध्ये आपण घराची, मुलांची, सगळ्यांची मनापासून काळजी घेतो, पण या सगळ्यामध्ये आपण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र सहज दुर्लक्ष करतो. अरे राहू दे, होईल ठीक असं म्हणून स्वतःचा त्रास अंगावरती काढतो. पण नेहमी लक्षात ठेवा, घराची अन्नपूर्णा जेव्हा निरोगी असते तेव्हाच संपूर्ण घर हसत खेळत राहत असतं. त्यामुळं स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नसून ती गरज आहे. दिवसभरातून स्वतःसाठी किमान 20 मिनिट वेळ काढा, योग्य आहार घ्या, भरपूर पाणी पिया आणि शरीरानं दिलेला कोणताही त्रास अंगावरती न काढता वेळेमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही सुदृढ असाल तर संपूर्ण घर आनंदी राहत असतं. तर मंडळी, आजपासूनच स्वतःच्या आरोग्याला पहिली पसंती देऊयात आणि अशाच नवनवीन गोष्टींसह ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

डायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो प्रत्येक स्त्रीला ठाऊक असणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजेच की आपले कायदेशीर अधिकार काय आहेत. अनेकदा माहिती नसल्यामुळे स्त्रिया अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाहीत, पण आपल्या संविधानानं आणि कायद्यानं महिलांना खूप मजबूत सुरक्षा कवच दिलेलं आहे. सर्वात पहिला आणि महत्वाचा कायदा म्हणजे कौटुंब

मूलभूत अधिकार आहे. त्यासोबतच समान वेतन कायदा 1976 नुसार एकाच प्रकारच्या कामासाठी महिला आणि पुरुषांना समान पगार मिळायला हवाय. तसंच नोकऱ्या करणाऱ्या महिलांसाठी मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट अंतर्गत प्रसूतीची हक्काची रजा आणि संरक्षण मिळतं. आणि सखीनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांना कोणत्याही कायदेशीर मदतीसाठी किंवा सुरक्षेसाठी 1091 हा मोफत हेल्पलाईन नंबर 24 तास उपलब्ध आहे. हा कायदा फक्त पुस्तकामध्ये राहण्यासाठी नसतो, तर तो आपल्या संरक्षणाची आणि स्वाभिमानाची ढाल आहे. त्यामुळे आपल्या अधिकारांची माहिती ठेवा, स्वतः सक्षम व्हा आणि गरज पडल्यास हक्कानं आवाज उठवा. आणि अशाच महत्वपूर्ण गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखीनो, पावसाळा असो किंवा उन्हाळा, चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, त्वचा ऑइली होणं किंवा डाग पडणं या समस्या आपल्याला नकोशा वाटतात, बरोबर. पण यावरती आपण बाजारातले महागडे फेस वॉश वापरतो, पण निसर्गानंच आपल्याला यावरती एक उत्तम उपाय दिला आणि तो म्हणजे कडुनिंब. आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं नॅचरल कडुनिंबाचा फेस वॉश कसा बनवायचा हे सांगणार आहे. हा फेस वॉश बनवण्यासाठी तुम्हाला हवी आहे एक मोठ कडुनिंबाची ताजी अशी पानं, 2 ते 3 चमचे कोरफडीचा गर, आणि जर तुमच्याकडे असेल तर थोडासा लिक्विड बेबी सोप किंवा बेस कॅस्टिल सोप. बनवायचं कसं तर अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी कडुनिंबाची पानं स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि त्याचा रस गाळून घ्या. आता त्या रसामध्ये 2 चमचे कोरफडीचा गरा आणि 2 ते 3 चमचे बेबी सोप व्यवस्थित मिक्स करा. बस, तुमचा केमिकल फ्री नॅचरल कडुनिंब फेस वॉश तयार झालाय. हा फेस वॉश तुम्ही एका काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस सहज वापरू शकता. कडुनिंबामुळे चेहऱ्यावरचे बॅक्टेरिया निघून जातात आणि पिंपल्स कमी व्हायला मदत होते. तर मग सखींनो, हा सोपा उपाय तुम्ही ट्राय करा, आपल्या त्वचेची नैसर्गिक पद्धतीनं काळजी घ्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आशिष देशपांडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत। कांधे पे सूरज।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सखींनो, आजची जेन झेड पिढी जन्मापासूनच इंटरनेटच्या जगामध्ये वाढल्यामुळे त्यांची विचारसरणी आपल्यापेक्षा अतिशय पूर्णपणे वेगळी आहे। मुलं ऐकत नाहीत असा आक्षेप घेण्यापेक्षा त्यांच्या बदलत्या मानसिकतेचा चिकित्सकपणे विचार करून पालकांनी त्यांना पाच महत्वाच्या गोष्टी आज ज्या मी सांगणार आहे त्या शिकवणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे इन्स्टंट रिझल्टच्या जगात संयम। एका क्लिकवरती सगळं काही मिळत असल्यानं या मुलांमध्ये वाट पाहण्याची क्षमता कमी झाली आहे, पण करिअर आणि नात्यांमध्ये वेळ लागतोच हे त्यांना पटवून द्यावं लागेल। दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया विरुद्ध वाचतो। व्हर्च्युअल जगातील लाईक्सवरून स्वतःचं मूल्य न ठरवता वास्तविक आयुष्यातल्या गुणांवरती विश्वास ठेवायला शिकवा। तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य। त्यांच्या नैराश्याला उडवून न लावता अपयशाला समोर जाण्याची भावनिक ताकद त्यांना द्यायला हवी आहे। चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक साक्षरता। ऑनलाईन शॉपिंगच्या काळामध्ये त्यांना ब्रँड्सपेक्षा बचत आणि गरज विरुद्ध हट्ट यातला फरक शिकवणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर्कशुद्ध संवाद। मी सांगते म्हणून ऐक असा हुकूम चालणार नाही, तर प्रत्येक नियमामागचं कारण त्यांना स्पष्टपणे सांगावं लागेल। जेनझी मुलांना उपदेशापेक्षा तर्क आणि अधिकारांपेक्षा खरा संवाद जास्त समजतो। तर मंडळी, या गोष्टीवरती नक्की विचार करा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। कांधे पे सूरज।

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण, जामखेड. ऐकत रहा स्नेहादायाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आज आपण अशा महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत ज्यावरती आपण रोज चर्चा करत नाही, पण तो विषय आपल्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी थेट जोडलेला आहे. आणि तो म्हणजे सॅनिटरी पॅडचं सुरक्षित विघटन. मासिक पाळीच्या काळामध्ये आपण स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेतो, पण वापरलेला पॅड टाकून देताना आपण किती काळजी घेतो बरं? अनेकदा वापरलेले पॅड साध्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून कचऱ्यात फेकले जातात किंवा फ्लश केले जातात. पण सखींनो, एका सॅनिटरी पॅडमध्ये तब्बल 4 ते 5 प्लास्टिक पिशव्यांइतकं प्लास्टिक असतं, जे की नष्ट व्हायला 500 वर्षांहून अधिक काळ लागतो. शिवाय उघड्यावरती टाकलेल्या पॅडमुळे आजार पसरतात आणि कचरा वेचणाऱ्या आपल्या भावंडांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. आणि म्हणूनच मंडळी, वापरलेला पॅड नेहमी जुन्या वर्तमानपत्रामध्ये व्यवस्थित गुंडाळून त्यावरती लाल रंगाचा बिंदू किंवा मार्क करूनच कचऱ्यामध्ये द्यावा, जेणेकरून कचरा वेचणाऱ्यांना तो वेगळा ओळखता येतो. तसंच बाजारामध्ये मिळणारे ऑक्सो बायोडिग्रेडेबल जे बॅग्स असतात तर ते वापरणं किंवा शक्य असल्यास इको फ्रेंडली कॉटन पॅड्स किंवा मेन्स्ट्रुअल कपचा वापर करणं हा यावरचा एक उत्तम आणि कायमस्वरूपी पर्याय. सेकंड, पाळी हा असा रोग आरोग्याचा आणि स्वच्छतेचा अधिकार आहे. तसंच वापरलेल्या पॅडचं योग्य विघटन करणं ही आपली सामाजिक जबाबदारी. तर मंडळी, स्वच्छतेसोबतच पर्यावरणाची सुद्धा काळजी घ्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: साज तू तेरा तर्ज में तू है दवा और मर्ज में दिलदार तू खुद गर्ज में है गीत तू तेरे लफ्ज में तू है दुआ और फर्ज में आजाद तू

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी आज भरपूर अशा गोष्टींवरती आपण चर्चा केल्या, भरपूर अशा गप्पा मारल्या, पण आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. कायमच माझ्या मनामध्ये हीच भावना असते की यार आपण इतक्या छान गप्पा मारत आहोत, 2 तासापासून आपला शो सुरू आहे, पण सगळ्यात वाईट गोष्ट माझ्यासाठी हीच आहे की आता तुमचा निरोप घ्यावा लागतोय, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याशी बोलायच्या आहेत. पण भाईसाहेब एकाच दिवसामध्ये सगळं बोललो तर आपण उद्या काय बोलणार, त्यामुळे आपण उद्या भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. पण थोड्याच वेळात आर जे वैशाली येते स्नेहवार्ता हा शो घेऊन तुम्हाला भेटायला, आणि आज दिवसभरामध्ये अनेक मस्त वैकी कार्यक्रमांची मेजवानी तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे मंडळी तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, असंच अविरतपणे आपल्या रेडिओवरती प्रेम करत राहा, अपडेटेड राहा, आरोग्याची काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण स्नेहालय संस्थेच्या हितचिंतक गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या ऋषाली दीपक दाळवाले त्याचबरोबर ज्ञानेश्वरी बडबडे यांचा आज वाढदिवस आहे। यांच्या या खास दिनानिमित्त स्नेहालय परिवाराकडून त्याचबरोबर रेडिओ टीम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। वृषालीताई आणि ज्ञानेश्वरीताई आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो, आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदिच्छा। आणि आता त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर। वृषालीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, हे जीवन सुंदर आहे, ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती निसर्ग.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. यामधील काही चिमुकल्यांच्या यशोगाथा आपण ऐकणार आहोत. आजच्या प्रेरणादायी यशोगाथ विशेष असणार आहे अशा एका मुलाला ज्याने स्वतःच्या मर्यादांवर मात करत जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्याच्या जोरावर आशेचा नवा किरण निर्माण केला आहे. ही आहे मलाला बालभवन मधील विद्यार्थी उमेर गुलजार शेख याची प्रेरणादायी वाटचाल. मंडळी उमेर हा चांद सुलतान शाळेत इयत्ता 8वीत शिकणारा आणि मलाला बालभवनचा नियमित विद्यार्थी आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा उमेर प्रथम बालभवन मध्ये आला तेव्हा त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हतं. हात आणि पायाच्या सौम्य अपंगत्वामुळे तसेच कमी बुद्धीमुळे त्याला शिकण्यात, इतर मुलांमध्ये मिसळण्यात आणि स्वतःचं मत व्यक्त करण्यात अनेक अडचणी येत होत्या. तो शांत राहायचा, कोणाशी संवाद साधत नव्हता आणि शाळेत किंवा बालभवन मध्ये येण्याचीही त्याची इच्छा होत नव्हती. पण म्हणतात ना, प्रेम, संयम आणि योग्य मार्गदर्शन माणसाचं आयुष्य बदलू शकतं. मलाला बालभवनच्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी उमेरवर विश्वास ठेवला, त्याला कधीही कमी लेखलं नाही. प्रेमाने बोलणं, त्याचं मन जिंकणं आणि त्याच्या क्षमतेनुसार शिकवायला सुरुवात केली. खेळ, गाणी, चित्रकला, वाचन, लेखन आणि विविध उपक्रमांमध्ये त्याला सहभागी करून घेतलं. प्रत्येक छोट्या यशाचं कौतुक केलं आणि प्रत्येक चूक संयमाने समजावून सांगितली. या सातत्यपूर्ण प्रयत्नाचं सुंदर फळ आज सर्वांना पाहायला मिळत आहे. आज उमेर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करतो, आत्मविश्वासाने वाचन करतो, मित्रांशी गप्पा मारतो, गटात आनंदाने सहभागी होतो आणि कार्यक्रमामध्ये गाणीही सादर करतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि आनंद आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाळा आणि बालभवन मध्ये नियमित येण्याची त्याची आवडही वाढली आहे. उमेरची ही वाटचाल केवळ शिक्षणातील प्रगती नाही तर स्वतःवर विश्वास ठेवण्याची, स्वावलंबी बनण्याची आणि समाजात आनंदाने मिसळण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी क्षमता दडलेली असते, फक्त गरज असते ती प्रेमाची, प्रोत्साहन आणि योग्य संधीची. मलाला बालभवनने उमेरलाही संधी दिली आणि आज तो अनेक मुलांसाठी आशेचा किरण बनला आहे. नगरकर, उमेरची ही यशोगाथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. मर्यादा शरीरात असू शकतात पण स्वप्नांना आणि जिद्दीला कोणतीही मर्यादा नसते. योग्य साथ, प्रेमळ वातावरण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न मिळाले तर प्रत्येक मूल आपलं वेगळं स्थान निर्माण करू शकतं. उमेरच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि अशाच प्रेरणादायी यशोगाथा आपण पुन्हा ऐकणार आहोत. तोपर्यंत घेऊया आपण इथे एक छोटासा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जु वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी चमक दडलेली असते. त्या चमकेला योग्य दिशा, प्रेम आणि प्रोत्साहन मिळालं तर ती नक्कीच उजळून निघते. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर एस के हळवे बालभवन मधील एका छोट्याशा मुलीची पण मोठी प्रेरणा देणारी यशोगाथा. ही आहे आचल जालिंदर थोरात हिच्या जिद्दीची, मेहनतीची आणि आत्मविश्वासाची यशोगाथा. मंडळी, आचल इयत्ता तिसरी शिकते. तिच्या कुटुंबात आई, भाऊ असे तिघेच जण आहेत. घराची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. वडीलही व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंबापासून दूर झाले. त्यानंतर घरची सर्व जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. दिवसभर मजुरी करून ती आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. बालभवनमध्ये आचलच्या अभ्यासाकडे लक्ष देताना शिक्षकांच्या एक गोष्ट लक्षात आली. तिला साधे शब्द सहज वाचता येत होते, पण जोडाक्षरे शब्द आले नाही की ती घाबरून जायची. पुस्तक उघडायचीच नाही, भीती वाटायची. मला नाही जमणार ही भावना तिच्या मनात घर करून बसली. पण बालभवनने हार न मानता शिक्षकांनी तिच्यावर विश्वास ठेवला. रोज थोडा थोडा सराव सुरू झाला. 2 आणि 3 अक्षरी जोडाक्षरांचे शब्द लिहिणे, वाचणे, पुन्हा वाचणे. चुका झाल्या तरी राग नाही, फक्त प्रोत्साहन. प्रत्येक छोट्या प्रगतीचे कौतुक आणि प्रत्येक दिवस नवीन उमेद. आणि हळूहळू चमत्कार घडू लागला. जे आचलला जोडाक्षरे पाहून भीती वाटायची, तीच आचल आज शाळेतील धडे आत्मविश्वासाने स्पष्ट उच्चारात आणि न अडखळता वाचते. तिचं लेखन सुधारलं, वाचनाची गोडी निर्माण झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा स्वतःवरील आत्मविश्वास वाढला. आज आचलच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न आहे, मला मोठं होऊन पोलीस बनायचं आहे, असं ती अभिमानाने सांगते. तिच्या या स्वप्नामागे तिची मेहनत, आईचे कष्ट आणि बालभवनच्या शिक्षकांचं प्रेमळ मार्गदर्शन आहे. आचलची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी सातत्य, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांच्यावर नक्कीच मात करता येते. नगरकर, यश हे एका दिवसात मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या प्रयत्नांनी घडत असतं. आज आचलने वाचण्याची भीती जिंकली आहे. उद्या ती तिचं पोलीस होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेल असा विश्वास आहे. आचलच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. अशा जिद्दीच्या, आशेच्या आणि प्रेरणेच्या यशोगाथा आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत इथे घेऊया एक छोट्यासा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपण ऐकत आहोत आपल्या स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पातील चिमुकल्यांच्या यशोगाथा मंडळी। आजच्या यशोगाथा ह्या विशेष आहेत। आता आपण ऐकणार आहोत एका चिमुकलीला जिने शांततेतून आत्मविश्वासाचा सुंदर प्रवास केला, ही तिची यशोगाथा आपण ऐकणार आहोत। पंचशील विद्या मंदिर मधील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी जान्हवी लहू ससाने ही बालभवनची नियमित येणारी विद्यार्थिनी। जान्हवी ही अतिशय शांत आणि अबोल स्वभावाची, वर्गात आली की एका कोपऱ्यात शांत बसायची, कोणाशी बोलायची नाही, उपक्रमात सहभागी होत नव्हती, शिक्षकांनी प्रश्न विचारला तरी उत्तर देण्यास घाबरायची, स्वतःचं नाव सांगायलाही तिचा आत्मविश्वास कमी पडायचा, तिच्या चेहऱ्यावर भीती होती आणि संकोच स्पष्ट दिसायचा। पण बालभवनमधील शिक्षकांनी तिच्या स्वभावाचा बारकाईने अभ्यास केला, तिच्यावर कोणताही दबाव न आणता प्रेमळ आपुलकी आणि प्रेम आपुलकी आणि संयमाने तिच्याशी संवाद सुरू केला। रोज थोडा वेळ तिच्यासोबत बोलणं, चित्रकथा, गाणी, गोष्टी, खेळ, कृती आधारित उपक्रम आणि छोट्या छोट्या गटांमध्ये सहभागी करून घेतलं। तिच्या आत्मविश्वासात हळूहळू वाढ झाली। प्रत्येक वेळी ती एखादा शब्द जरी बोलली तरी तिचं मनापासून कौतुक करण्यात आलं। वर्गासमोर उभं राहून स्वतःची ओळख सांगण्याचा सराव करून घेतला। सकारात्मक अभिप्राय, सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि प्रेमळ मार्गदर्शनामुळे तिच्या मनातील भीती दूर करण्यात आली। आज ती जान्हवी आत्मविश्वासाने वर्गासमोर बोलते, स्वतःची माहिती स्पष्टपणे सांगते आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन तिच्या चेहऱ्यावरचा संकोच आता आत्मविश्वासात बदलला आहे। ही यशोगाथा आपल्याला एक सुंदर संदेश देते। प्रत्येक मुलामध्ये क्षमता आहे, गरज असते ती प्रेम, संयम, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि योग्य संधीची। योग्य वातावरण मिळालं तर अगदी अबोल मुलगा सुद्धा आत्मविश्वासाने स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकतो। तर मंडळी, आत्ताच आपण ऐकली आहे जान्हवी लहू ससाने ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम बालभवन मधील विद्यार्थिनी आहे। यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी नीना कुलकर्णी. आपण ऐकत आहात 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी, दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत संचित अहमदनगरचं. ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ संचित अहमदनगरच्या मालिकेत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचे पुनर्प्रसारण आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत भूषण देशमुख. मंडळी, सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. नगर मधील समृद्धी वाघचौरे जिने हायड्रोजन स्टोचे संशोधन केलं आहे, तिच्या या संशोधनासाठी नासा संस्थेमध्ये तिची निवड झाली आहे, याबद्दल तिने दिलेली

कार्यक्रमाची रूपरेषा ऐकली आहे. निरोप घेण्यापूर्वी आपण वाढदिवस साजरा करत आहोत ज्ञानेश्वरी बडबडे यांचा. ज्ञानेश्वरी ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. ज्ञानेश्वरी ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत आणि मग तुमचा मी निरोप घेणार आहे. त्या गीताचं नाव आहे साधी भोळी माझी आई. ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आज जरी तू या जगात नसलीस तरी तुझं अस्तित्व मला प्रत्येकात दिसतं. तू स्वतःसाठी कमी आणि माझ्यासाठी जास्त जगलीस. तू मला घडवलंस, स्वतःच्या पायावर उभं केलंस आणि मला एकटीला

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आजचे पाहुणे आहेत संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचे वंशज असलेले इतिहास अभ्यासक श्रीयुत सुमित डेंगळे. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजच्या संचित अहमदनगरच्या या शोमध्ये आपले पाहुणे आहेत संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळीचे रहिवासी श्रीयुत सुमितजी डेंगळे. सुमित इंजिनियर आहे, सुमित पत्रकार आहे आणि शिवाय तो इतिहास अभ्यासकही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या वंशजांपैकी तो आहे. आणि गेली काही वर्ष सरदार त्र्यंबकजी डेंगळेंच्या संदर्भात तो संशोधन करतो आहे, अनेक नव्या गोष्टी त्यानं शोधून काढलेल्या आहेत. सुमित, तुझं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. आपण सुरुवात करूयात तुमच्या गावापासून. निमगाव जाळी हे तसं फार छोटं गाव आहे, पण ऐतिहासिकदृष्ट्या त्याला फार मोठं महत्त्व आहे. आणि सरदार त्र्यंबकजी डेंगळे ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात फार मोठा उठाव करून लढाई सुरू केली होती, जेव्हा पेशवे शरणंगती पत्करायच्या त्या सगळ्या शेवटचा काळ होता पेशवाईचा सरता काळ, तर त्यामध्ये ब्रिटिशांना विरोध करणारा, ब्रिटिशांच्या विरोध उभा ठाकणारा, सगळ्या मराठा सरदारांना एकत्र करणारा, आदिवासींची मोड बांधून त्यांना लढाईसाठी एकत्र घेऊन त्यांनी पुढाकार घेतला या सगळ्या संघर्षामध्ये, ते सरदारजी त्र्यंबकजी डेंगळे आपल्या निमगाव जाळीचे रहिवासी.
2: खरं तर फार ऐतिहासिक वारसा निमगाव जाळीला लाभला आहे. जे मी लहानपणापासून ज्या गावात मोठा झालो तिथं अनेक वाडे आहेत, विहिरी, बारवा, मंदिरं, वेस आहे मोठी, गावकुस आहे. आणि त्र्यंबकजी डेंगळेंबद्दल बऱ्याचशा दंतकथा, आख्यायिका आजही तिथं प्रचलित आहेत.
1: हो,
2: तर मला खरं तर लहानपणापणी ते ऐकायचो आणि खूप प्रश्न पडायचे, त्याची हवी तशी कधी उत्तरं मिळायची नाही. मौखिक जेवढी माहिती आहे तेवढीच फक्त. झेप नावाची कादंबरी ही त्र्यंबकजी डेंगळेंवर
1: आहे,
2: पण ती काय मला फार मिळाली नाही कुठं वाचायला. पुण्यात गेल्यावर मी ती झेप वाचली आणि मग मला कळालं की खरंच ही एवढी मोठी व्यक्ती आपल्यात होऊन गेली आहे. आणि मग मी त्यात अभ्यास सुरू केला त्र्यंबकजी डेंगळेंचा, पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ म्हणून आहे. आणि एकंदरीत दुसरे बाजीराव पेशवे यांचा काळ, त्र्यंबकजी डेंगळेंचा काळ मी अभ्यासला, खास करून नंतर त्र्यंबकजींचं काय झालं, किती त्यांना यातना सहन कराव्या लागल्या आणि आधी त्यांनी जो संघर्ष केला. म्हणजे झेप ललित आहे, 1814-15 जे त्र्यंबकजींच्या आयुष्यातले प्रसंग ललित रूपाने
1: कादंबरीच आहे.
2: पण ते तो सुरुवातीला पेशवाईत कसे आले आणि शेवट त्यांचा, हे सगळं मी अभ्यासलं. आणि मग बऱ्याच ठिकाणी मी लिहिलं, बोललो, बरेच लेख लिहिले नियतकालिकांतून, ते प्रसिद्ध झाले. बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं, कार्यक्रम आणि पुण्यतिथीचे त्र्यंबकजीच्या 3-4 वर्ष सलग आम्ही कार्यक्रम ते सगळं करतोय.
1: म्हणजे आपल्या गावात एवढा मोठा माणूस होऊन गेला हे बऱ्याचदा गावकऱ्यांना माहिती पण नसतं, किंवा त्याचं जे निवासस्थान, घर, वाडा, ते जतन करणं याकडे आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये फारसं गांभीर्याने कधी बघितलं गेलं नव्हतं. पण तुम्ही आता निमगाव जाळीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचा स्मृतिदिन असतो त्र्यंबकजींचा, तर त्यानिमित्ताने मुलांपर्यंत हे सगळं पोहोचवत आहात आणि त्यांचं स्मारक उभारण्याचं तुमचं सध्या त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या काय काय निमगाव जाळीमध्ये आहे?
2: निमगाव जाळीत त्र्यंबकजी डेंगळ्यांचा वाडा आहे जो बघायला लांबून लांबून लोक येतात. माझ्या मते महाराष्ट्रातला खासगी मालकीचा असणाऱ्या वाड्यांपैकी सर्वाधिक लोक भेटी देत असणाऱ्या वाड्यांपैकी तो एक महाराष्ट्रातला, कारण झेप मराठीतली प्रसिद्ध कादंबरी आणि त्र्यंबकजीवर बऱ्याच जणांनी लिहिले आहे. आतापर्यंत मराठीशाहीचा सविस्तर इतिहास वाचताना त्र्यंबकजी डेंगळे येतो, म्हणजे अभ्यासकांना तो माहिती आहे आणि त्याच्याप्रती खूप एक आस्था लोकांना आहे की शेवटी इतका संघर्ष करून दुय्यम पात्र इतिहासातलं, इतका तो इतिहासाच्या पडद्याआड राहिला म्हणून खूप लोक दुरून दुरून तो वाडा बघायला येतात. आणि महामार्गालगतच गाव आहे त्याच्यामुळं लोक येतात भेटी द्यायला. बाकी जोंधळे मंडळींचेही दोन तीन वाडे गावामध्ये आहेत. बायाजी नाईक जोंदळे ही त्र्यंबकजीच्या काळात त्याच्या थोडंसं आधी पेशवाईत हेर खात्याचे प्रमुख होते. त्यांचे सुद्धा वाडे निमगाव जाळीत आहे, शेजारच्या कोणची गावात आहे. तर जोंदळ्यांचे डेंगळ्यांचे वाडे आहेत, त्र्यंबकजीने बांधलेल्या दोन तीन बारवा आहेत.
1: बर,
2: गावकूस पूर्ण गावाला म्हणजे तटबंदी तिचे काही अवशेष आहेत, पण गावची वेस दोन बुरुजांची भक्कम दगडी वेस आहे आणि आतमध्ये बरीचशी मंदिर आहेत. काहींचं जुनं स्वरूप अजून सुद्धा टिकून आहे.
1: वाड्यामध्ये काय काय आता बघायला मिळतं?
2: दोन चौकाचा वाडा आहे, मागचा चौक बराचसा पडला आहे पण पुढचा चौक आहे आणि तिथं दोन तीन खोल्या काढून त्र्यंबकजींच्या मुलीकडचे नातवाच्या मुलीकडचे वंशज नाईक जाधव मंडळी राहतात. तसा पुढचा चौक आहे बऱ्यापैकी सुस्थितीत, तो सगळा स्तंभ आणि तुळ्यांचा सगळा सांगाडा आहे. ज्या खोल्यांमध्ये ते राहतात तेवढा पुरता भाग तरी आहे. त्र्यंबकजींचं जुनं देवघर आहे, तिथं त्र्यंबकजींच्या पूजेतले सगळे देव आहेत. शस्त्र त्र्यंबकजींचा एक दानपट्टा वाड्यामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त एक दोन वस्तू फक्त असतील. मागचा चौक पडलाय पण ते आपल्याला सगळे भिंत वगैरे म्हणजे एकंदरीत ते रचना कळते.
1: म्हणजे बांधकाम कशा प्रकारचं असावं हे लक्षात येतं. सगळं विटा दिसतात, सुन्याचं काम आहे किंवा एक विहीर पण मला वाटतं त्या वाड्यामध्ये पाण्यासाठी सोय केलेली आहे. आणि आता स्मारक म्हणून नेमकं काय तुम्ही करणार आहात तिथे?
2: स्मारक म्हणून त्र्यंबकजींचा एक पूर्णाकृती पुतळा उभारणं.
1: बर,
2: गावात खास करून महामार्ग लगतच, कारण महामार्ग वाहत असतो, येणारे जाणारे लोक.
1: नगरून आपण संगमनेरला जाताना हो डाव्या बाजूला ते गाव आहे.
2: हो हो.
1: बर,
2: आणि तिथं स्मारक उभारून म्हणजे हायवेलाच तिथं कुठंतरी आणि वाडा पण जतन करून भविष्यात तिथं कसं संग्रहालय उभारता येईल असं पण नियोजन आहे. वाड्यात त्र्यंबकजींची माहितीचे फलक लावता येतील, सगळा त्यांचा प्रवास. एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते, अगदी लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये चर्चा झालेला इंग्रजांशी संघर्ष करणारा पेशव्यांचा कारभारी, पेशव्यांचा दिवाण, हा सगळा प्रवास तिथं मांडता येऊ शकतो. ज्या काही वस्तू आहेत वगैरे त्या त्यांच्या माध्यमातून, छायाचित्रांच्या माध्यमातून
1: नक्कीच करता येईल.
2: संग्रहालय पण
1: त्र्यंबकजींचं लहानपण या गावामध्ये गेलं
2: हो
1: आणि नंतर मग ते पुण्याला म्हणजे पेशव्यांच्या पदरी रुजू झाले. लहानपणीचा काळ कसा होता आणि ती गोष्ट काय की बाजीरावांना ते भेटले, दुसरे बाजीराव?
2: हो, ही दंतकथा खूप प्रचलित आहे. ती निमगाव जाळीच्या आसपासच्या गावांमध्ये सांगितली जाते. आम्ही लहानपणापासून ती ऐकली आहे. एकदा म्हणजे याला इतके पुरावे नाही आहेत संदर्भात अजून मिळायचे आहेत तसे, पण आम्ही जे ऐकतो ते म्हणजे निमगाव जाळीच्या आसपास कुठेतरी पेशव्यांचा तळ होता. ते स्वारीवर कुठेतरी गेले असताना तिथं मुक्काम होता. तर तेव्हा त्यांना पुण्याला जाताना पालखीबरोबर एक पळणारा मुलगा किंवा एक पत्र पुण्याला पेशव्यांचं पोहोचवायचं होतं. तर ते काम करणारा एक मुलगा कोणतरी अशा एका इसमाच्या ते शोधत होती आणि त्र्यंबकजी असं गंमत म्हणून तिथं बघायला गेला, पेशवे कसे असतात, काय कसं असतं. आणि मग त्याला ते कळलं, तर तो म्हटलं मी हे काम करील. ते पेशव्यांचे जे कोणी सरदार कोणतरी असतील त्यांना तो म्हटला. तर त्याचा सडपातळ शरीरयष्टी बघून ती लोक म्हटली की याला काय जमणार आहे, पण ठीक आहे, त्याची जिद्द खूप होती. तो म्हटला ठीक आहे मी, तू कर. आणि तो पळत पळत असं म्हणतात तो एका रात्रीतून पुण्यात गेला आणि त्याने ते पत्र, गुप्त पत्र तिथं पोहोचवलं. दिल्ली दरवाजावर पेशव्यांना मुजरा करायला तिथं तो हजर. तर पेशव्यांना हे फार म्हटले ते किती वेळात हा मुलगा आला, याला आपल्याकडे ठेवून घ्या काहीतरी कामाला. आणि त्याच्याही घरी फार गरिबी, अठरा विश्व दारिद्र्य त्र्यंबकजीच्या घरी होतं. हे त्र्यंबकजीचे बंधू कुसाजी डेंगळे यांनी 1824 इंग्रजांना जे पत्र लिहिलंय स्वतःच्या घराण्याची कैफियत मांडणारं आणि आम्हाला त्र्यंबकजीच्या मुलाला सध्या जहागीर किंवा वर्षासन कमी पडतंय हे सांगणारं पत्र, त्याच्यात तो सगळा प्रवास आहे.
1: बरोबर,
2: म्हणजे आम्ही किती गरिबीतून मोठं झालं ही दंतकथा नाहीये, ही ऐकिवच आहे. पण फार गरिबीतून मग ते तिथं गेले आणि सुरुवातीला पेशव्यांचे सेवक किंवा हुजऱ्या म्हणून ते गेले आणि स्वतःच्या कर्तृत्वानं पुढे
1: त्यांनी विश्वास संपादन केला.
2: विश्वास संपादन
1: आणि खूप महत्वाच्या जबाबदाऱ्या नंतर पेशव्यांनी त्यांच्यावर सोपवल्या. एकनिष्ठ होतेस पण फार चांगली संधी अगदी अल्प काळामध्ये त्र्यंबकजींना मिळाली. कुठली कुठली महत्वाची कामं त्यांच्या काळामध्ये झाली?
2: त्र्यंबकजी आधी पेशव्यांची म्हणजे बारीक सारीक कामं सगळी करत होते. ग्रँड डफच्या हिस्ट्री ऑफ मराठामध्ये त्यांनी लिहिलंय की त्र्यंबकजीची सुरुवात, तो म्हणतो की त्र्यंबकजी हा सुरुवातीला हेर किंवा जासूद होता असं त्यांनी नमूद केले. त्यामुळे पहिल्यांदा त्र्यंबकजी ते असावेत. त्याच्यानंतर मोठं काम त्र्यंबकजीला दिलेलं हे साताऱ्याच्या छत्रपतींवर देखरेख ठेवण्याचं काम, साताऱ्याकडचा कारभार बघण्याचं काम, हे 1808 सुमारास दिलं गेलेलं असावं. त्याच्या आधीचेही बरीच पत्र सापडतात. त्र्यंबकजी डेंगळे खिजमतगार असं म्हणून एक छोटी मोठी कामं, पुणे शनिवार वाड्यातली, शुक्रवार पेठेतल्या वाड्यातली, तिथली जेवणाची व्यवस्था बघणं, दिव्यांची व्यवस्था बघणं, अशी छोटी मोठी कामं. पण सातारा छत्रपतींची तिथलं सगळा कारभार बघणं, प्रतापसिंह छत्रपतींजवळचा किंवा त्याच्यापूर्वी त्यांचे वडील दुसरे शाहू महाराज, हे त्र्यंबकजीला दिलेलं मोठं काम. आणि हळूहळू त्र्यंबकजी कर्नाटकचे सुभेदार झाले. 1813 कर्नाटकचे ते सुभेदार होते. त्यानंतर पेशव्यांचा तोफखाना जो होता बांबुर्ड्याला, म्हणजे आजचं शिवाजीनगर, तोही त्र्यंबकजींना तिथं त्याचा अंमलदार म्हणून नेमलं. आणि 1811 त्र्यंबकजी कुठेतरी आपल्याला सरदार वगैरे दिसतो. त्याच्या पदरी फौज होती. पेंढाऱ्यांच्या भरपूर स्वाऱ्या त्या काळात महाराष्ट्रात झाल्या, नगर नाशिक जिल्ह्यात प्रामुख्यानं. त्याचं पारिपत्य करण्यासाठी त्र्यंबकजी फौज घेऊन गेले. मग त्यांच्या पदरी तेव्हा फौज होती. 1811 एक पत्र आहे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या पदरची सगळी मुत्सद्दी किंवा सरदार मंडळी, ती दसऱ्याच्या निमित्तानं 1811 ते एका उत्सवात पेशव्यांना सोन्याच्या मोहरा, तर तिथं त्र्यंबकजींनी 5 मोहरा पेशव्यांना दिल्या. आणि म्हणजे त्याची एक सरदार म्हणून तो 1811 पासून आपल्याला त्र्यंबकजी जास्त सक्रिय दिसतो पेशवे.
1: साधारण 1803 मध्ये नगरमध्ये लढाई झाली मराठा आणि इंग्रज. दौलतराव शिंदे इथे होते, नगरचा किल्ला त्यांच्याकडे होता. आणि तिथून खरं म्हणजे शेवटचा काळ पेशव्याचा सुरू झाला. आणि मग ज्यांच्या लक्षात आलं की इंग्रजांचा हा फार मोठा धोका आहे आणि अशा वेळी ठामपणे त्यांना विरोध करणं, ब्रिटिशांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणं हे धारिष्ट्याचं होतं, ते काम त्र्यंबकजींनी केलेलं दिसतंय. आणि मग ब्रिटिशांनी हाच आपला खरा म्हणजे अडथळा आहे आपल्याला सत्ता मिळवण्यात हे ओळखलं आणि मग त्यांच्या विरोधात त्यांच्या कारवाया सुरू झाल्या. एका खुनाच्या प्रकरणामध्ये मला वाटतं अडकवलं गेलं. ते काय होतं
2: त्र्यंबकजींचं खरं तर प्रस्थ पेशवे वाढलं होतं 1811 नंतर. ते फार नंतर आले आणि शेवटी येऊन सुद्धा त्यांनी, म्हणजे घोस सरदेसाई नावाचे इतिहासकार आहेत ते म्हणतात की 1802 वसईचा तह जो झाला इंग्रज आणि मराठ्यांमध्ये, तर दुसऱ्या बाजीरावांचं आणि त्याच्या सरदारांचं इंग्रजांशी संधान ठेवून व्यवस्थित चाललेलं होतं. पण त्र्यंबकजींनी भरीस घातलं हे सरदेसाईंचे शब्द आहे. त्र्यंबकजी म्हणाले की आपण परत पाहिल्यासारखी पेशवाई मराठेशाही आपण हे करू शकतो, आपलं सार्वभौमत्व आपण पुन्हा मिळवू शकतो. आणि मग पेशव्यांनी प्रयत्न सुरू केले. 1811 नंतर 1813-14 मध्ये त्र्यंबकजींच्या हालचाली फारच वाढायला लागल्या. लष्कर भरती करणं, किल्ल्यांची डागडुजी करणं, त्याचप्रमाणे अनेक महत्वाच्या मंडळींच्या नियुक्त्या करणं, जास्तीत जास्त महसुलासाठी काय काय प्रयत्न करता येईल उद्या लढाई झाली तर, तोफांचं नवीन युनिट भांबोर्ड्याला सुरू करणं, हे इंग्रजांना म्हणजे तो फार मोठा अडथळा होता. आणि एल्फिस्टननं गव्हर्नर जनरलला लिहिलेल्या पत्रांमध्ये तसं म्हटलंय. एका पत्रात तर म्हटलंय की दुसऱ्या बाजीरावांची भीती नाही, त्र्यंबकजी डेंगळेंची भीती आहे. आणि मग 1815 ज्या खुणात त्र्यंबकजींना आयुष्यातला त्यांच्या फार मोठा ट्विस्ट म्हणता येईल असा तो होता. गंगाधर शास्त्री पटवर्धन नावाचे गायकवाडांचे, बडोद्याच्या गायकवाडांचे एक वकील होते. ते पुण्याला आलेले होते आणि पेशव्यांची आणि गायकवाडांची काही आर्थिक देणीघेणी होती त्याच्यासाठी ते इकडे आले होते. तर ती सगळी होत होती. मी नाही, त्र्यंबकजी शास्त्र्यांशी जास्त संधान जुळवण्याचा प्रयत्न करत होता कारण शास्त्री त्या काळात फार बुद्धिमान हुशार, इंग्रजीवर आणि अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला, त्याला इंग्रजांची सगळी धोरणं माहिती असलेला माणूस होता. त्याला जवळ करून त्याला पेशव्यांचा कारभारी नेमणं, आपलं पद त्याला देणं आणि त्याचा वापर करून घेणं याचा त्र्यंबकजी प्रयत्न करत होता. अशातच 1815 जुलैमध्ये पंढरपूरला तो खून,
1: शास्त्र्यांचा
2: खून झाला. खरं तर त्याच्या मागे बरीचशी कारणं काय, पण त्यावेळेस आयक्यू माहितीनुसार एल्फिस्टांनी जी चौकशी सुरू केली, त्र्यंबकजी डेंगळ्यांवर ते आरोप करण्यात आले आणि त्र्यंबकजींना त्याच्यात गोवलं गेलं. त्याच्यानंतर त्र्यंबकजींना अटक करण्यासाठी पेशव्यांकडे तगादा लावला. मग त्यांना साताऱ्याजवळ वसंतगडावर ठेवलं, नंतर ठाण्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवलं. पण त्याचा एकही पुरावा एल्फिस्टन, त्याच्यानंतर इंग्रजांची सत्ता आली ना, पण त्या सत्तेत सुद्धा एकही ठोस पुरावा एल्फिस्टन किंवा इंग्रज आणू शकले नाही आणि आजपर्यंत तो खून गुढ आणि अनाकलनीयच आहे.
1: आणि त्या प्रकरणामध्ये त्र्यंबकजींनी सुटका करून घेतली ठाण्याच्या तुरुंगातून आणि पुन्हा त्यांनी बंड उभारण्याचं जे त्यांचं खरं ब्रिटिशांच्या विरोधात संघर्षाचं पुढचं जे त्यांचं महत्वाचं पर्व होतं ते पुन्हा सुरू झालं. आणि मग मला वाटतं आदिवासी भागामध्ये आपल्याकडे पण
2: अगदी
1: अकोले असेल, संगमनेर असेल, बागलाण किंवा ठाणे नाशिकचा भाग असेल, तर आदिवासींना खऱ्या अर्थानं त्यांचं स्फुलिंग जागवण्याचं काम त्र्यंबकजींनी केल्याचं दिसतं.
2: त्र्यंबकजी ठाण्यातून जेव्हा पळाले 12 सप्टेंबर 1816, खरं तर त्याच्याबद्दल सांगायला पाहिजे की ती जी त्यांनी ठाण्याच्या तुरुंगातून जे पलायन केलं फार फार महत्वाची घटना होती ती. कारण त्यावेळेस तिला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आग्र्याहून पलायन केलं तिचं रूप देण्यात आलं होतं, त्यावेळेस लोक त्याच्याशी ती तुलना करायची. हे ग्रँड ऑफ हिस्ट्री ऑफ मराठा खंड 3 मध्ये लिहिले की लोक आता त्र्यंबकजीला तर प्रसिद्धी खूपच वाढली महाराष्ट्रात, ठिकठिकाणी त्याची चर्चा आहे. कारभारी असतानाही नसेल इतकी प्रसिद्धी त्याला वाढली आहे. फार मोठा कट येतो फार, पण त्याच्या त्या कथा वगैरे त्या फार भयानक, रोमांचक आणि भन्नाट आहेत त्या सगळ्या कथा. त्र्यंबकजींनी ते पलायन जे केलं ते, त्यानंतर ते म्हणजे संगमनेर नाशिक भागात ते आले, त्याच्यानंतर खानदेशात गेले. खानदेशात जी भिल्ल होते त्यांना त्यांनी संघटित केलं आणि त्यांचे 2 पुतणे त्यांच्या बरोबर होते, गोदाजी डेंगळे, महिपतराव डेंगळे. त्यानंतर ते शंभू महादेवाच्या डोंगर रांगा मध्ये गेले, म्हणजे साताऱ्याजवळचा जो भाग आहे, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर पर्यंतचा, तिथं रामोशी मातंग समाजाला संघटित केलं. खानदेशात 5,000 आणि इकडे पण 5,000, 10,000 फौज त्रिंबकजींनी त्या कमी काळामध्ये उभी केली. खरं तर अप्रत्यक्ष पेशव्यांची मदत होती, पेशवे गुप्त रूपानं त्रिंबकजींना मदत करायचे, एवढ्या याच्याशिवाय ते काही शक्य नव्हतं. आणि खूप त्रिंबकजी बरोबरची 12 निवडक साथीदारांची नावं आपल्याकडे आहेत, पण खूप मोठा मोठी मंडळी आणि खूप मोठं नेटवर्क त्रिंबकजींनी त्या काळात उभं केलं होतं. इंग्रजांनी पेशव्यांना म्हटलं की त्रिंबकजींना तुम्ही पकडून द्या, हे तुमचंच आहे. तर पेशव्यांनी रायगड, सिंहगड, पुरंदर, त्र्यंबकगड हे 4 किल्ले त्रिंबकजीसाठी ओलीस ठेवले. आणि त्रिंबकजींना पकडून देण्यासाठी इंग्रजांनी आणि पेशव्यांनी एक फतवा काढला, त्याच्यानुसार 2,00,000 रुपये
1: तेव्हाचे, 2,00,000 तेव्हाचे, अरे म्हणजे 200 वर्षापूर्वीचे 2,00,000, म्हणजे आज
2: त्रिंबकजींना पकडून देणाऱ्यास 2,00,000 रुपये आणि 1,000 चाहूर जमीन इतकं इनाम. आणि बाकीच्या साथीदारांना पण, म्हणजे मला आकडे आठवत नाही, पण बाकीच्या साथीदारांना पकडून द्यायलाही भरघोस इनामं होती. वासुदेव बळवंत फडके, राघोजी भांगरे, उमाजी नाईक यांना माझ्या मते जी रक्कम होती त्याच्यापेक्षा ही रक्कम फारच
1: मोठी होती,
2: फार. आणि त्यावेळेस त्रिंबकजीचं तो खरं माझ्या मते त्या कार्याची नाही दखल घेतली जात. 1816-17 ते महाराष्ट्रातले तसे पहिले उठाव आदिवासी जनजातींचं संघटन आहे. कुठलंही आपण मराठ्यांच्या इतिहासातलं कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं त्याच्यात लिहिलेलं आहे की ही हे उठाव हे भारतात, मी तर म्हणेल ते भारतात पहिले वहिले.
1: आपण नेहमी 1857 पहिलं स्वातंत्र्य समर असं म्हणतो, पण त्याच्या आधी जवळजवळ 30-40 वर्ष हा संघर्ष सुरू झालेला होता.
2: तर त्या त्रिंबकजींचा हा उठाव फार महत्वाचा होता. त्यावेळेस कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला एल्फिस्टन कळवायचा आणि गव्हर्नर जनरल तिकडं इंडिया ऑफिसला कळवायचा. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यावेळेस चर्चा झालेली आहे त्रिंबकजींच्या नावाची, की हा माणूस ईस्ट इंडिया कंपनी विरोधात पश्चिम भारतात हे काय करतोय आणि याला कसं रोखायचं, हाऊस ऑफ कॉमन्सला. आणि द लंडन गॅझेट, माझ्याकडे वृत्तपत्रांचे अंक पण मी ऑनलाईन मिळवलेले आहेत, द लंडन गॅझेटचे 1816-17 पहिल्या दुसऱ्या पानामध्ये वगैरे त्रिंबकजींच्या त्या बातम्या यायच्या की हा ईस्ट इंडिया कंपनीला विरोध करणारा पश्चिम भारतातला एक चीफ ऑफ पेशवा, पेशव्यांचा सरदार.
1: आणि त्र्यंबकजी दुसऱ्यांदा कधी पकडले गेले, सुनारच्या तुरुंगात त्यांना ठेवलं गेलं.
2: त्याच्यानंतर इंग्रज आणि मराठ्यांचं युद्ध होणार हे उघड उघड होतं. पावसाळा संपला आणि पेशव्यांनी युद्ध सुरू केलं. मोठ्या फौजिणीशी त्र्यंबकजी खडकीच्या लढाईनंतर मिळाले. तिसरं आंग्ल मराठा युद्ध आपण ज्याला म्हणतो 1817-18, आणि ठिकठिकाणी लढाया झाल्यात. विकेंद्री स्वरूपाचा तो संघर्ष होता, खडकी, यरवाडा, कोरेगाव, आष्टी. शेवटच्या आष्टीच्या लढाईत पेशव्यांना हार पत्करावी लागली, सेनापती बापू गोखले मारले गेले. त्याच्यानंतर एल्फिस्टन साताऱ्याला आला. एल्फिस्टननं एक फतवा काढला की आत्ताच जर सगळे सरदार जहागीरदारांना त्यांनी आवाहन केलं की आत्ताच तुम्ही आमच्याकडे याल तर तुमचे सरंजाम आम्ही पुढं कंटिन्यू करू. सगळी मंडळी अक्षरशः पेशव्यांना सोडून जायला लागली. आष्टीच्या लढाई पासून जी घरघर सुरू झाली, पेशवे कोपरगावला आले कारण होळकरांची मदत मिळेल म्हणून, तीही नाही मिळाली. त्यांच्याशी महितपूरला वेगळं युद्ध. इंग्रजांनी कोणत्याच मराठा सरदारांना एकत्र येऊ दिलं
1: नाही,
2: पण रामदीन नावाचा सरदार कोपरगावला मिळाला. एक छोटी लढाई कोपरगावची सुद्धा आहे बरं. त्यानंतर पेशवे वराडात गेले, म्हणजे विदर्भात. आप्पासाहेब भोसलेंची मदत मिळेल का, पण तेही तिथं सीताबर्डीच्या किल्ल्यावर बंदिस्त झाल्यामुळे त्याही शक्यता दुसर मावळल्या. पण इकडे सगळी सरदार जहागीरदार मंडळी हळूहळू पेशव्यांची साथ सोडली. त्र्यंबकजी डेंगळे हे शेवटपर्यंत, म्हणजे धुळकोट जिथं 3 जून 1818 जनरल माल्कम सोबत त्या सगळ्या शरणागतीच्या वाटाघाटी झाल्या, शेवटपर्यंत सोबत असणारा माणूस म्हणजे त्र्यंबकजी डेंगळे. सरदार पुरंदरे आणि विंचुरकर पण होते, पेशव्यांच्या आज्ञेनं ती मंडळी परत आली, त्यांचेही सरंजाम वाचले, पण त्र्यंबकजीचे अक्षरशः हाल झाले. त्यानंतर त्र्यंबकजी पळाले. पेशव्यांना त्यानंतर बिठूरला पाठवण्यात आलं, कानपूरजवळ जी बिठूर आहे त्यांना सालिना 8,00,000 रुपये पेन्शनवर तिथं पाठवण्यात आलं. इकडं सगळ्या सरदार जहागीरदारांचं व्यवस्थित झालं. त्र्यंबकजी फिरत होते मालेगाव वगैरे सगळ्या भागात. त्यांच्या सासूरवाडीला ते पकडले गेले. आहिरगाव म्हणून गाव आहे नाशिक जिल्ह्यात, निफाड तालुक्यात. तिथं त्यांना पकडलं गेलं 29 जून 1818 इंग्रजांनी. त्याही बऱ्याच कहाण्या आहेत. त्या आहिरगावामध्ये गेलं तर अगदी लहान मुलापासून सगळीजण ते कसं पकडलं, ते इंग्रज फौज आली, त्र्यंबकजी कसे लप, त्यांच्या बायका तिथे होत्या, ते सगळं जण सांगतात. तर ती तेव्हाची कैद झाली. त्याच्यानंतर त्यांना चांदवडच्या किल्ल्यात आणलं गेलं. थोडे दिवस चांदवडला ठेवलं गेलं आणि नंतर नगरला आणलं गेलं. नगरच्या किल्ल्यातही त्र्यंबकजी होते.
1: सरण कुठला काळ होता तो?
2: 1818 जुलै महिना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर.
1: बरं.
2: नगरच्या किल्ल्यात त्र्यंबकजी असताना पॉटिंजर नावाचा जो एल्फिस्टनचा
1: पहिला कलेक्टर
2: सहाय्यक, हा नंतर तो कलेक्टर झाला. नगर, पुणे आणि खान्देश असे 3 जिल्हे, त्यातला नगरचा पॉटिंजर, हेनरी पॉटिंजर, आणि तो एल्फिस्टनचा आदी रेसिडेन्सीचा सहाय्यकच होता. तो त्याचं आणि त्रिंबकजींचं हे बोलणं झालं. पॉटिंजरने एक चूक केली की तो त्रिंबकजीला आधी त्रिंबकजी फरार होते तर तो म्हटलं की तू आत्ता जर आलास आमच्याकडे तर आम्ही तुला जीवदान देऊ. पण एल्फिस्टन म्हणे असं काही आपल्याला करता येणार नाही, तू कसं सांगितलं. मग त्रिंबकजी नंतर नगरच्या किल्ल्यात कैदेत असताना त्यांची आणि एल्फिस्टनची सुद्धा भेट झालेली आहे.
1: बरोबर,
2: नगरला झालेली आहे भेट. नगरच्या किल्ल्यात त्रिंबकजी होते पॉटिंजर आणि तिथं तो त्रिंबकजी डेंगळे फक्त एवढंच म्हटले एल्फिस्टनला की ठीक आहे सगळं संपलंय आता, पण मी जे केलं ते पेशव्यांच्या आज्ञेनं म्हणून केलंय मी. भविष्यात मला काय करायचं ते करा, पण मी सगळं माणूस कुणासाठी सगळं करतो, मुलाबाळांसाठी. तर माझ्या मुलाबाळांचे भविष्यात हाल होऊ देऊ नका. हे सगळं एल्फिस्टन हे नगरला झालंय
1: आणि नगरमधून मग त्यांना पुन्हा
2: ठाण्याला आणण्यात परत ठाण्यात ठेवलं गेलं त्यांना.
1: बरोबर,
2: 4-6 महिने ते ठाण्यात होते. त्यांची सुटका करण्याची काही कारस्थानं परत इंग्रजांच्या कानावर यायला लागली. मग एल्फिस्टननं गव्हर्नर जनरलला ते सगळं सांगितलं. गव्हर्नर जनरल म्हटलं यार तुम्ही त्यांना कलकत्त्याला आणा, आपण कुठेतरी उत्तरेत त्यांना ठेवू. मग ठाण्यातून मुंबईला आणलं आणि मुंबईहून बोटीनं कलकत्त्याला नेलं.
1: बरं,
2: कलकत्त्याला ते काही दिवस मुक्कामी होते आणि मग ते ठिकाण ठरलं ते म्हणजे काशीजवळ 25 किलोमीटर एक चुनार नावाचं किल्ला आहे.
1: हो,
2: उत्तर प्रदेशात. तिथं त्यांना ठेवलं. मग 10-11 वर्ष ते तिथं कैदेच होते आणि नंतर त्यांचा तिथं मृत्यू झाला.
1: बाकीच्यांवर थोडीशी दयामाया दाखवली जात होती त्या ब्रिटिशांच्या काळात, पण त्र्यंबकजींच्या बाबतीत अजिबात कुठलाच त्यांच्या बाजूने कुठला निर्णय घेतला नाही.
2: हे
1: कठोर शिक्षा त्यांना दिली गेली आणि त्यांची इच्छा होती शेवटच्या काळामध्ये की काशी जवळ आहे, निदान माझं शेवटचं काही काळ आयुष्य तिथे व्यतीत व्हावं, पण तेही मान्य केलं गेलं
2: नाही. मान्य केलं.
1: त्र्यंबकजींचं एक चित्र प्रकाशित आहे. आपण संगमनेरचेच प्राध्यापक विठ्ठल शेवाळ्यांच्या उज्ज्वल उद्यासाठी नावाचा विशेषांक त्यांनी काढला त्याच्यावर आहे. त्र्यंबकजी कसे दिसतात हे पण मोठं ब्रिटिशांनी कुठेतरी लिहून ठेवलंय ना. त्यांची भेट झाली चुनारच्या तुरुंगामध्ये.
2: चुनारच्या किल्ल्यात असताना 1824 एक इंग्रज बिशप होता कलकत्त्याच्या चर्चचा मुख्य, तो बिशप रेजिनाल्ड हेबर म्हणून. त्यांनी भारत भ्रमंती केली 1824 ते 1826 दरम्यान. तर तेव्हा तो 24 चुनारला आला होता. तर त्र्यंबकजीची त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी त्याच्या डायरीत सगळं लिहून ठेवलंय. नंतर त्याची डायरी त्याची बायको अमेलियानं ते प्रकाशित केली. त्याचं प्रवासवृत्त ते प्रकाशित आहे. त्याच्यातला मी तो भाग मिळवला आणि त्याचं मराठी भाषांतर करून त्याच्यावर एक लेख लिहिला होता. म्हणतो की त्र्यंबकजी फार चिडचिडा असा काळा सावळा बुटका असा व्यक्ती आहे आणि त्याचा आणि बिशपचं संवाद पण बरासा झाला. त्र्यंबकजीचं तो म्हणतो की त्याला आता तीन चारच गोष्टी फक्त करायला आहेत. एक तर बागकाम, तिथं थोडंफार बागकाम. दुसरं म्हणजे देवपूजा, त्याचा जास्त वेळ हा देवपूजेत जातो. आणि तिसरं म्हणजे इंग्रजांनी जे त्याच्यावर पहारेकरी नोकर ठेवलेत त्या नोकरांशी गप्पा मारणं. तीनच फक्त आता त्याचं आयुष्य फार उदास निरस कंटाळवानं फार झालेलं आहे त्र्यंबकजीचं. त्र्यंबकजीच्या तोंडचं एक वाक्य तो हेबरला सांगतो ते म्हणजे एल्फिन्स्टन हा माझा सर्वात जवळचा मित्र आणि सर्वात वाईट शत्रू आहे. त्र्यंबकजीच्या तोंडचं वाक्य. शत्रू का तर राजकीय शत्रू नाही, विरोधक म्हटलं पाहिजे खरं तर. शत्रू नाही, राजकीय विरोधक. आणि मित्र का तर एल्फिस्टननी नंतर त्र्यंबकजीच्या मुलांना वगैरे गणपतरावला क्लास 3 सरदार म्हणून त्याला काही एक पेन्शन दिली होती. जहागिरीतली जी निगोज निमगाव सारखी गावं ही मुक्त केली एल्फिस्टननी नंतर. की जाऊ दे, एल्फिस्टनच्याही गव्हर्नर जनरलला नंतरची जी पत्र आहेत 1818 नंतरची की तो म्हणतो की हे केलं तर हे पेशव्यांनी सगळं केलंय आणि तो खुनाकडेही आपल्याच खुनाचेही आपल्याकडे पुरावे नाही आहेत.
1: बरोबर,
2: तर ह्या माणसाला आता पेशव्यांना आपण तिकडे एवढी पेन्शन तिकडे पाठवलं तर ह्यांना तुरुंगवासात आपण ठेवूयात, अशी फाशी बिशी नाही तर महाराष्ट्रात चर्चा होती त्र्यंबकजींना फाशी देणार. पण नंतर एल्फिस्टननी
1: एल्फिस्टन बहुतेक निमगाव जळीला पण येऊन वाडा बघून गेल्याचा उल्लेख कुठेतरी आहे. बरोबर, आणि मग साधारण वय काय होतं त्र्यंबकजींचं शेवटचं म्हणजे चुनारच्या
2: ते सांगता येणार नाही कारण त्र्यंबकजींची जन्मदिनांकच आपल्याकडे नाहीये. साधारणतः 50-60 असं असलं पाहिजे.
1: बरोबर, तू त्या चुनारच्या किल्ल्याला पण भेट दिलेली आहेस. कधी साधारण गेला होतास, काय काय तिथे?
2: मी 2019 एप्रिल मध्ये गेलो होतो चुनारला. आम्ही सगळे घरचे वगैरे होतो आणि काशी प्रयागराज आम्ही सगळं अशी उत्तर भारताचा असा दौरा म्हणूनच तिकडे गेलो होतो. चुनारला त्या किल्ल्याला तसा फार जुना इतिहास आहे पण त्या किल्ल्याचा उपयोग इंग्रजांकडे किल्ला आल्यानंतर त्यांनी राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी केला. तर ते राज्य कारागृह किल्ल्याच्या वर आहे, सर्वात वर.
1: अजूनही आहे?
2: हो, अजूनही आहे. आणि मग मी ते बघितलं पण त्र्यंबकजींना कुठे ठेवलं ते ठिकाण कसं शोधायचं तर ते हेबरच्या डायरीतलाच जो भाग आहे आणि हेबरनं त्या ठिकाणाचं वर्णन केलंय. 3 जाळीदार खिडक्या अशा आहेत, बाकीचा मागचा भाग नदीकडे उघडतो कोपऱ्यात आणि सर्वात उंचावर आणि काहीसं वेगळं त्र्यंबकजीसाठीचं ते अपार्टमेंट असं बांधलंय. तर मी ते सगळं त्या हिशोबाने बरोबर तिथं जाऊन आणि ते ठिकाण मला सापडलं. तो किल्ला मिलिटरीकडे असल्यामुळे तो जतन राहिला आणि तेच ठिकाण बरोबर जसं हेबरनी वर्णन केलंय तीच कोठडी मला तिथे सापडली. पुण्यातले ज्येष्ठ इतिहास संशोधक उदय कुलकर्णी यांच्याशीही मी चर्चा केली
1: बरोबर
2: आणि ते ठिकाण ते
1: पण एका पुस्तकात प्रकरण लिहिलंय.
2: त्यांनी आपलं इंडिया ऑफिस जे आहे ब्रिटिश लायब्ररी त्याला आता म्हणतात तिथून बऱ्याच अस्सल कागदपत्रांतून त्रिंबकजींचा अभ्यास खास करून शेवटाचा अभ्यास त्रिंबकजींचं शेवट त्यातला तो बराच अभ्यास त्यांनी.
1: ठाण्याच्या तुरुंगात किंवा सुनारच्या किल्ल्यामध्ये काही नोंदी आहेत का पण त्र्यंबकजींविषयीच्या ज्या काळात ठेवलं गेलं होतं?
2: ठाण्याच्या तुरुंगात आहे. ठाण्याला मी भेट दिली होती मागच्या वर्षी डिसेंबरला मी आणि शेवाळे सरांनी. ठाण्याच्या तुरुंगात अशा नोंदी नाही पण सांगतात त्र्यंबकजींनी ज्या बुरुजावरून उडी मारली तो बुरुज तिथं दाखवला जातो.
1: बरोबर.
2: तिथले जेलर वगैरे प्रत्येक जण सांगतात की आम्ही इथं ड्युटीला आल्याला आम्ही आम्हाला सांगितलं जातं की या बुरुजावरून पेशव्यांच्या त्र्यंबकजी डेंगळे सरदारांनी उडी मारली. हल्ली त्र्यंबकजी डेंगळ्यांचा एक चांगला फोटो हा तुरुंग प्रशासनानं
1: लावलेला. अरे वा वा, ते फार छान. खरं म्हणजे स्वातंत्र्यासाठी ही मंडळी लढली
2: अगदी.
1: पण आपण 75 वर्ष साजरे केले अमृत महोत्सव आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा, पण या मंडळींचा फार मोठा उल्लेख देश पातळीवर व्हायला जो पाहिजे होता तसा तो झालेला दिसत नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे.
2: अगदी.
1: डॉक्टर सुमन वैद्य यांचं एक पुस्तक दुसऱ्या बाजीरावांवर आहे, त्यात पण काही उल्लेख आहेत का?
2: हो आहे. डॉक्टर सुमन वैद्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशवंत त्यांच्या काळाचं एक वेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केलं आणि त्यांचा नागपूरच्या होत्या त्या नागपूर विद्यापीठातून त्यांनी PhD केली आणि ते PhD प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित केला. ते महत्वाचं आहे खरं तर. पेशवा बाजीराव सेकंड अँड डाऊनफॉल ऑफ दी मराठा पॉवर असं ते पुस्तक आहे की आपण ज्या दुसऱ्या बाजीरावांना नावं ठेवतो आणि दुसऱ्या बाजीरावांची आपल्या पुढे उभी केलेली प्रतिमा ही इंग्रजांनी उभी केलेली आहे. आपला इतिहास इंग्रजांनी ग्रँडफ पासून तर नंतरच्या काळात इंग्रजांनी किंवा इंग्रज सरकारमध्ये नोकरीला असलेल्या मराठी माणसांनी इतिहास लिहिलाय. त्याच्यामुळे आता इंग्रज दुसरे बाजीराव त्यांचे प्रतिस्पर्धी, मग ते शत्रूचा कोणी इतिहास असा हे करत नाही. आणि दुसऱ्या बाजीरावांनी खरंच उशिरा होईना त्यांना जाग आली. 1811 नंतर जे प्रयत्न त्यांनी केले होते गड किल्ल्यांच्या डागडूजा कशासाठी करायच्या की वेळेला आपल्याला तिथं सगळं त्यांचा वापर हा आपत्कालीन परिस्थितीत करता येऊ शकतो. गड किल्ल्यांच्या सहाय्यानं आपलं राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. गड किल्ल्यांच्या डागडूजा नव्या नव्या माणसांच्या नियुक्त्या त्र्यंबकजीच्या काळात कर्तृत्व पाहून मंडळी घराणेशाही वंश परंपरागत जी सक्रिय नव्हती हुशार नव्हती दूर केली. तो ठपका एक ठेवला जातो दुसऱ्या बाजीरावांनी. प्रस्थापितांना त्यांनी दणका दिला वगैरे वगैरे आणि महसूल वाढवला. जमीन महसुलाचे मक्ते मक्त्यानं बरीच सरकारातली जमीन आज जसं आपण सरकार प्रायव्हेटायझेशन करतं ते त्यांनी केलं. बराचसा महसूल प्राप्त झाला. 1814 पेशव्यांची तिजोरी जी मधल्या काळामध्ये पेशव्यांची तिजोरी पूर्ण म्हणजे ते शिंद्यांच्या वाटाघाटी होळकरांचं आक्रमण पेंढाऱ्यांच्या स्वाऱ्या सतत पडणारे दुष्काळ फार दुबळी झाली होती. 1814 5 कोटी पेशव्यांची तिजोरी शिल्लक होती. हे सगळं धोरणात्मक सगळं 1811 नंतर सुरू केलं दुसऱ्या बाजीरावांनी. त्र्यंबकजींसारखी लोक त्र्यंबकजींचा मोलाचा सहभाग होता. तर हे त्या काळाचं नवीन मूल्यमापन हे डॉक्टर सुमन वैद्य यांनी केलंय. आणि तो जो थर्ड अँग्लो मराठा वॉर तिसरा अँग्लो मराठा युद्ध भारतातला फार मोठा इंग्रजांविरुद्धचा संघर्ष त्याचे नायक दुसरे बाजीरावच आहेत हे आपल्याला मान्य करायला लागणार.
1: ते दुसऱ्या बाजीरावांबद्दलही फार चांगलं बोललं जात नव्हतं पण हा इतिहास जसा जसा आता समोर येतोय तसं खरी प्रतिमा किंवा त्यांनी केलेलं काम नेमकं काय होतं हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय. सुमित, खरं म्हणजे तू इंजिनियर आहेस पण इतिहासाची ही सगळी आवड कधी तुला लागली, काय निमित्त घडलं होतं?
2: मी इंजिनिअरिंगला असताना शेवटच्या वर्षी 2018 वगैरे साली मी MIT होतो इंजिनिअरिंगला पुण्याला. पुण्यात फिरताना डेंगळे पूल जो आहे त्र्यंबकजींच्या नावाने डेंगळे पूल म्हणजे त्यांनीच तो बांधलाय 1800 ते 1818 काळात कधीतरी. पेशवाई संपली इंग्रज आले तरी लोक त्याला डेंगळींनी बांधला म्हणून डेंगळे पूल म्हणत होते. तर बाजूला शिवाजी पूल राजाराम पूल संभाजी पूल याला पॅरल डेंगळे पूल तिथं पुण्यामध्ये आहे. मग तिथून येता जाताना फार छाती गर्वानं फुगायची आणि माझे मित्र MPSC UPSC करणारे ते त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ना आम्हाला दाखवायचे हे बघ त्र्यंबकजी डेंगळेंचं नाव आहे बरं का, त्र्यंबकजी डेंगळेंनी पहिले उठाव केले, गोदाजी डेंगळे महिपतराव डेंगळे त्यांचे दोन पुतणे खानदेशात नेतृत्व करत होते. मी म्हटलं इथं त्र्यंबकजीच आपल्याला माहित नाही तर हे गोदाजी हे महिपा कोण आहेत, हे आपल्या घराण्यातले असणारे हे फार म्हटलं खोल असणारे, आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि गावातून ऐकलेल्या खरं तर दंतकथा अख्ख्या होत्याच लहानपणापासून ऐकलेल्या, त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं, फक्त मौखिक माहिती कसलाही आधार नसलेली वाडवडिलांनी फक्त सांगितलंय. अतिशयोक्ती आणि अतिरंजकपणा फार होता त्याच्यात, वस्तुनिष्ठता काही नाही. पण झेप कादंबरी आहे त्र्यंबकजी डेंगळ्यांवर, एक दिवस ती विकत घेतली, ती वाचली, तिथून खरा प्रवास माझा सुरू झाला. पण झेप वाचतानाही लक्षात आलं की सगळा मराठ्यांचा इतिहास वाचला पाहिजे, मग तोही सविस्तर वाचायला सुरुवात केली. इतिहासाची काय साधना असतात त्या साधनांची माहिती झाली, आणि मग बरंच खोलवर जाऊन म्हणजे प्रकाशित जेवढी जेवढी मराठी इंग्रजी समकालीन साधने आहेत त्यांच्यातला अभ्यास मी करायला सुरुवात केली. तो अजूनही चालू आहे. आणि मग बरीचशी त्र्यंबकजींवर अनेक ठिकाणी लिहिली.
1: तुझं एक महत्वाचं काम म्हणजे तू नगर जिल्ह्याच्या उत्तरेत असलेले वाडे त्याच्यावर फार मोठं काम केलंस. खरं म्हणजे आपल्याकडे बहुतेक गावांमध्ये अतिशय छान असे वाडे एकेकाळी होते. नंतरच्या काळामध्ये आता आपण बघतो की वाडे पाडून आता तिथे नव्या इमारती, अपार्टमेंट्स, बंगले बांधले जात आहेत. पण वाडा संस्कृती ही फार महत्वाची होती, जी पर्यावरणपूरक होती, सुरक्षेच्या दृष्टीने फार चांगली होती, एकत्र कुटुंब त्यात सामावली जात होती, त्यानिमित्ताने शेजारधर्म, सर्वधर्म समभाव या सगळ्या गोष्टी या वाड्यामध्ये पूर्वी दिसायच्या. कुठले कुठले वाडे तू बघितलेस आणि त्याच्यावर पण खूप लिखाण केलंयस तू?
2: त्र्यंबकजीमुळे सविस्तर मराठ्यांचा इतिहास वाचायला घेतला आणि आसपासच्या भागातले बरेच ठिकाणांचे संदर्भ यायचे. उदाहरणार्थ रघुनाथराव पेशवे हे कोपरगावला होते, त्यांची समाधी कोपरगावजवळ हिंगणी नावाच्या गावात आहे, त्यांचा वाडा कोपरगावमध्ये आहे. मी हे वाचलं आणि म्हटलं काही माहिती नाही, कोपरगावच्या लोकांना पण विचारलं, कुणालाही माहिती नव्हतं फारसं. मग एक दिवस कोपरगावलाच गेलो आणि कोपरगावचा तो वाडा
1: गोदावरीच्या काठीचा
2: तो फार अप्रतिम वाडा आहे आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून त्याची नोंदणी आहे आणि सध्या डागडुजी चालू आहे, सरकार चांगल्या पद्धतीनं ते करतंय. मग असे बरेच रेफरन्स येत गेले. निजामाचे दिवाण विठ्ठल सुंदर परशुरामी हे संगमनेर जे होते असं वाचनात आलं. मग त्यांचंही ते कुठले मूळ कोतुळचे होते तर तिथलाही तो वाडा आहे. माणकोजी दहातोंडे पहिले सरसेनापती आपल्या हिंदवी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे, ते चांद्याचे होते नेवासे तालुक्यातल्या. आणि आजवर अशा असे बरेचसे रेफरन्स म्हणा, काही स्थानिक नियतकालिकांतून, वृत्तपत्रांतून काहींनी लिहिलंय, इतिहास अभ्यासकांकडून बरंचसं कळलं, बरीच शोधाशोध केली, बरंचसं हिंडलो फिरलो आणि असे 30-35 वाडे जवळजवळ उत्तरनगर जिल्ह्यातले बघितले.
1: ते
2: सरदार घराण्यांचेच बघितले.
1: सरदार अजूनही काही ठिकाणी राहतात त्यांचे वंशज.
2: हो, राहतात पण बरेचसे दुरावस्थेत असणारे वाडे भरपूर आहे.
1: त्यातले वैशिष्ट्यपूर्ण वाडे कुठले तुला वाटलं, काय वेगळं पण आहे किंवा पुण्यात पण वाडे आहेत, सातारा कोल्हापूर भागात पण आहेत, पण आपल्याकडचे वाडे थोडेसे वेगळ्या धाटणीचे.
2: वेगळ्या धाटणीचे पुण्यातल्या वाड्यांवर लिहिलं गेलं, आपल्याकडच्या वाड्यांवर कुठेही लिहिलं
1: गेलं
2: नाही. लिहिलं गेलं स्थानिक वृत्तपत्रांतून कुणी एखादा लेख तेवढंच, बाकी अजिबात त्याच्यावर लिहिलं गेलं नाही. आणि प्रादेशिक इतिहासच मुळात समोर आला नाही. वाडे बघायचे ठरले आता बरेचसे, कोपरगावचा एक वाडा सोडला तर बाकी सगळे खासगी मालकीचे, त्या त्या घराण्यांच्या मालकीचे आहेत सगळे. त्यात सुस्थितीत असणाऱ्या वाड्यांमध्ये संगमनेरच्या आंबोरकर देशमुखांचा वाडा, पानोडीच्या सरदार थोरातांचा वाडा हे सुस्थितीत असणारे, रुईच्या देशमुखांचा वाडा हे आहेत. पण बाकी असे दुरावस्था झालेले किंवा अशा मधल्या याच्यात जरा असणारे असे वाडे भरपूर आहेत.
1: म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या काळामध्ये, शहाजीराजांच्या काळात देखील संगमनेर हे फार मोठं त्यांचं जहागिरीचं ठिकाण होतं. संगमनेर पासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला पेमगिरीचा पेमगड किंवा शहागड आपण म्हणतो, तिथे राज्याभिषेक करत शहाजीराजांनी जवळजवळ सगळ्या निजामशाहीची सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यामुळे इतिहासाचे हे सगळे पुरावे किंवा तेव्हाचा इतिहास सांगणाऱ्या या सगळ्या गोष्टी आजही आपल्याला बघायला मिळतात. पण दुर्दैवाने आपल्याला माहितीच नसतं,
2: माहितीच
1: किंवा जतन करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती नसते किंवा सरकारकडून समाजाकडून त्यासाठी मिळणारं पाठबळ पण काही वेळा नसतं. त्यामुळे अनेक वाडे आता काळाच्या कराल दाढेमध्ये जाताना दिसत आहेत. हे जपायचं असेल तर काय करायला हवं?
2: पहिली गोष्ट म्हणजे वाडे खासगी मालकीचे आहेत. बाकीच्या ज्या ऐतिहासिक वास्तू जसं की किल्ले म्हणा, मंदिरं, बारवा हे सगळे सरकारी मालकीचे आहेत. जर जतन करायचं असेल, वाडे जतन करायचे असतील, मालकांची, वाडा मालकांची भूमिका फार महत्वाची आहे.
1: बरोबर.
2: आणि त्यांच्यात आज आपण बघतोय भरपूर भाऊबंदक्या किंवा एका वाड्याचे मालकच 40-40 मालक आहेत. तो वाडा ज्या सरदारांनी कुणी बांधला असेल त्याचा आता वंश विस्तार फार झाला, त्यांच्या त्यांच्यातली
1: 200-300 वर्षामध्ये साहजिकच आहे.
2: माझ्यामध्ये भाऊबंदकीत सर्वात ज्या कारणांचा शोध घेतला ना, भाऊबंदकी हेच सर्वात मोठं कारण आहे वाडे जतन व्हायला.
1: पुण्यात शनिवारवाडा आता तिथे फक्त तो पाया राहिलेला आहे
2: अगदी,
1: पण त्याच काळामध्ये आपल्याकडे म्हणजे पेशवाई असेल किंवा नंतरचा आपण 200 वर्षाचा काळ असेल, त्या काळात खूप त्याच पद्धतीचे म्हणजे शनिवारवाडा ज्यांना बघता आला नाही किंवा जे अभ्यास करतात ते अनेकदा नगर जिल्ह्यात येतात आणि नगर जिल्ह्यातले वाडे बघतात. तेव्हाचं लाकूड असेल, विटा असतील किंवा तेव्हाची प्रकाशाची व्यवस्था असेल, तेव्हा जे स्वयंपाकघरं असतील तेव्हाचे स्वयंपाकघरं पण खूप छान असायचे ना, वरती धूर जाण्यासाठी रस्ता किंवा प्रकाश येण्यासाठी किंवा स्त्रियांची स्वातंत्र्य जपलं जावं त्यांचं. काय काय वैशिष्ट्य तुला जाणवले वाड्यात बघताना?
2: बहुतांश सगळ्या वाड्यांची रचना ही तशी सारखी असते. दोन चौकाचे वाडे असतात. पहिल्या चौकात सगळं कामकाज, सदर, दिवाणखाना, आल्या गेल्या पाहुण्यांचं स्वागत,
1: पुरुषांचा वावर जास्त असतो.
2: पुरुषांचा वावर, कारकुळ मंडळी बसलेली असतात सदरेत, खलबतखाना वगैरे असतो, देवघर असतं. आणि मागच्या चौकामध्ये मग राहण्याच्या खोल्या किंवा स्त्रियांचा वावर जास्त असतो. मुतपाकखाना ज्याला आपण म्हणजे किचन म्हणतो, कोठीघर म्हणजे स्टोर रूम, बाळंतिणीची खोली वेगळी असायची, आड असतो.
1: हो,
2: हे साधारण प्रत्येक वाड्याची रचना सारखी असते. वेगळेपण येते नक्षीकामामध्ये आणि वाड्याच्या आकारमानामध्ये. पण काही वाड्यांमध्ये असतं वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी. उदाहरणार्थ म्हणजे संगमनेरच्या आंबोरकर देशमुखांच्या वाड्यात बघितलं तर जलव्यवस्थापन प्रणाली तिथली फार सुंदर आहे. असे दगडी रांजण ठिकठिकाणी बसवलेले आहेत. हत्तीच्या आकाराचा एक दगडी चौरंग तिथे आहे. फार असं कुठं बघायला मिळत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी,
1: तळघर, बळद, धान्य साठवण्यासाठी पेव आपण म्हणूयात,
2: हो,
1: किंवा गुप्त वाटा काही ठिकाणी,
2: वाटा, नक्षीकाम, रघुनाथराव पेशव्यांच्या वाड्याचं, कोपरगावचं नक्षीकाम सुंदर आहे. पुणतांब्याचे जेवढे वाडे आहेत त्यांचं नक्षीकाम सुंदर आहे. सोनईला सरदार बाणाजी शेटेंचा वाडा आहे, त्या वाड्याचं सुद्धा नक्षीकाम, पाणीपट्टी आपण ज्याला म्हणतो, ते सगळं सुंदर आहे. पानोडीचाही वाडा, भव्यता आहे ती पानोडीच्या वाड्यात, सरदार थोरातांच्या वाड्यात. बरीचशी पत्र वगैरे तिथेही बरीचशी पडलेली आहे. अप्रकाशित भरपूर खजिना हा पानोडीच्या वाड्यात आहे.
1: तू मोडी पण शिकलेला असतो.
2: हो,
1: मोडीत काय काय खरं म्हणजे आताच्या पिढीला मोडी म्हणजे काय हे पण फारसं माहिती नसेल. काही जण शिकतात पण मोडीचं काय ते का जपलं पाहिजे, मोडी आपण का अजून टिकवली पाहिजे?
2: मोडी खरं तर मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर मोडी शिकण्याशिवाय अजिबात म्हणजे गत्यंतर नाही त्याला.
1: तेव्हाचा सगळा पत्रव्यवहार मोडी,
2: सगळा पत्रव्यवहार हा मोडी लिपीत आहे. मोडी ही लिपी आहे. मराठी भाषा आपण जशी आज देवनागरी लिपीत लिहितो, हिंदी सारखी, संस्कृत सारखी, त्यावेळेस मोडीत ती लिहायची. म्हणजे फार पूर्वी ती देवनागरीच होती यादव काळात, पण ती काय म्हणतो आपण करसू फास्ट लिहायला
1: लागला,
2: वेगळंच हे झालं, म्हणजे वेगळीच मोडी लिपी. माझ्या मते 1958 वगैरे सरकारनी म्हणजे अधिकृत देवनागरी लिपी स्वीकारली, मोडी मोडी मोडीत काढली. आणि मोडी लिपीचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ते एक अप्रकाशित फार मोठा जो पत्रव्यवहार आहे आणि एक सरदार घराण्यांची दफ्तर आहेत ठिकठिकाणी आहेत. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहेत खासगी दफ्तर. सरकारी अभिलेखागार, खास करून पुण्याचं पुरालेखागार, पुण्याच्या पुरालेखागारात 4.5 कोटी अप्रकाशित कागद आहेत.
1: अरे वा, बरं.
2: तो जर खजिना आपल्याला त्याच्यातून काहीतरी शोधायचं असेल तर मोडी शिकण्याशिवाय गत्यंतर नाही. अलीकडे फक्त मोडी शिकायची म्हणजे जुन्या जमिनीच्या केसेस, कोणबीची कागदपत्र, हे सगळी याच्यासाठीच लोकांना तेवढाच एक मोडीचा.
1: पण मुळात इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मोडी तुम्हाला यायला पाहिजे. फारसी असेल, अरेबिक असेल, त्याच्या आधीच्या काळामध्ये पण या सगळ्या भाषांचं ज्ञान
2: अगदी
1: इतिहास संशोधकाला फार आवश्यक असतं. सुमित, तू इंजिनियर आहेस आणि तू आता पत्रकार म्हणूनही फ्रीलान्सिंग करतोयस, तर हे सगळं कसं जमतं तुला? इतिहास संशोधन असेल, भ्रमंती असेल, या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ तर द्यावा लागत असेल. मग सध्या कसा असतो तुझा दिनक्रम?
2: खरं म्हणजे वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये असल्यापासून एक शनिवार रविवार द्यायचा तो इतिहासाला. म्हणजे मी आमच्या मित्रांना, मित्र हा प्रश्न कोणी विचारल्यावर मी फक्त त्याला एवढंच म्हणतो की बाकीचे मित्र जसे शनिवार रविवारी इकडे तिकडे हिंडायला जातात, कोरेगाव पार्कला, पबला जातात, तर आम्ही भारत इतिहास संशोधक मंडळात जातो. माझं म्हणजे ठरलेलं उत्तर आहे ते सगळं. मोकळा वेळ कोरोनाच्या काळात खरं 2020-21 मोकळा वेळ मला मिळाला, मला म्हणजे सर्वांनाच आपल्याला मिळाला, त्याच्यात आवडीनिवडी बऱ्याचशांनी जपल्या. तो काळ मला फार पूरक ठरला, त्यात बरंचसं वाचन झालं आणि फावल्या वेळात ते वाचन वगैरे सगळं करावं लागतं. म्हणजे आता ते करिअर नाही, म्हणजे इतिहास म्हणा, हे लेखन म्हणा, या गोष्टी छंद म्हणूनच, पण वेळ सवड काढली की ते सगळं.
1: मी आता तुझ्यापुढे दोन आणखीन एक काम आहेत. म्हणजे तुला आता, तू उत्तरेतल्या वाड्यांचा अभ्यास केला, नगरचा दक्षिण भाग अजून तुझी वाट बघतोय, आणि दुसरा म्हणजे सरदार त्र्यंबकजी डेंगळेंवरचं एक बृहत पुस्तक ग्रंथ की जो सर्वसमावेशक असेल, अनेक नव्या गोष्टी ज्या तू मिळवल्यास, शोधून काढलेल्यास, त्या त्या सगळ्या त्या ग्रंथामध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळतील. हे कधी करणार आहेस तू आता?
2: हे खरं तर त्र्यंबकजींचा, म्हणजे आता सगळ्या प्रकाशित जेवढी जेवढी समकालीन साधनं आहेत मराठी आणि इंग्रजी यांच्यातला अभ्यास माझा चालू आहे, पण त्र्यंबकजींची प्रचंड अप्रकाशित कागद आहेत पुणे पुरालेखागारात, खूप आहेत.
1: बरं,
2: ते फार, आणि सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे नुसती पत्र वाचायची नाहीत ना, त्याच्यातून काय आपल्याला बोध होतो त्याचं विश्लेषण अनालिसिस. गंगाधर शास्त्री खून प्रकरण जरी म्हटलं प्रत्येक त्र्यंबकजीच्या आयुष्यातलं एक एक, तरी ते फार फार त्याला फार व्यासंग फार वेळ द्यावा लागणार आहे, त्याच्यामुळे भरपूर त्याला आगामी काळात भरपूर वर्ष लागतील. पण एकदाच करायचं तर ते चांगलंच करायचं त्र्यंबकजींचं चरित्र.
1: दक्षिणेतले वाडे,
2: खरं तर मी ज्यावेळेस हे सगळे वाडे बघायला सुरुवात केली आणि पुणे विद्यापीठात माझं जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण चालू होतं पुणे विद्यापीठात जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये, ज्याला रानडे इन्स्टिट्यूट पण म्हणतात. आम्हाला शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट असतो करायला, तर तेव्हा मी सरांशी बोलून विषय हा निवडला की उत्तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाड्यांची सद्यस्थिती, इनडेप्थ रिपोर्टिंग या विषय प्रकारात तो निवडला. कारण बरेच वाडे मी पाहून झाले होते आणि पुस्तक करावं का हे माझ्या डोक्यातच होतं. प्रोजेक्ट आधी की पुस्तकाची कल्पना, तर ती पुस्तकाची कल्पना आधी आहे. त्याला एक अकॅडमिक जोड पण मिळाली आपल्याकडे आहे, म्हणजे अकॅडमिक याला आपण अवजवी महत्व आहेच अकॅडमिक, पण त्याचे मार्क्स मिळाले ते सगळं झालं. पण त्याच्यानंतर खरं तर भरपूर वाडे पुस्तकासाठी, त्यावेळेस मी एक केस स्टडी म्हणून 15 वाड्यांचा अभ्यास केला, पण नंतर त्याचा पैस खूप विस्तारला. 30-35 वाडे हे उत्तरनगर जिल्ह्यातलेच झाले. कसं एवढं सगळं फिरणं, आता नगर जिल्हा आपण जर बघितला तर तो मुळात उत्तर दक्षिण हा वेगळाच आहे, मुळात भौगोलिकदृष्ट्या तो वेगळाच आहे. उत्तरेतल्या सगळं गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचा प्रदेश आणि दक्षिणेतल्या भीमा भीमेच्या, म्हणजे राहुरी पुढे आपण हरिश्चंद्राची डोंगररांग ओलांडली की सगळंच बदलतं, राजकीय सांस्कृतिक आर्थिक, नुसतं MH 17-16 पासिंग किंवा लोकसभा मतदारसंघच नाही फरक, तर सगळा फरक आहे. त्याच्यामुळं मग मी सध्या उत्तरनगर जिल्हा माझ्या आसपासच्या 50-60 किलोमीटरचा परिघ म्हणून, किंवा माझे जिथे कॉन्टॅक्ट आहेत, माझे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, कारण हे सगळं करणं, वाडा मालकांशी संपर्क साधणं, तिथं भेटी देणं हे फार अवघड होतं. आणि दक्षिण नगरमध्ये त्या मानानं तुलनेत खूप वाढ आहेत. एक पारनेर तालुका जरी म्हणायचा ठरला, माझा फारसा अभ्यास नाही, पण पारनेर तालुक्यात समजा अळकुटीच्या कदम बांड्यांचा वाडा आहे, काणूर पठारचा सरदार अभ्यंकर किंवा नगरकरांचा वाडा आहे, परत जावळ्याच्या सोमवंशींचा वाडा आहे,
1: पळशीकर आहेत,
2: अंताजी मानकेश्वरांचा वाडा कामरगावला आहे,
1: जामगावचे वाडे
2: आहेत, सुप्याला पवारांचं बरंच काय काय आहे.
1: इकडे गडी हा प्रकार पण जास्त प्रमाणात दिसतो दक्षिणेमध्ये.
2: हो,
1: मातीच्या किंवा बुरुज त्या पद्धतीचे आपल्याकडे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात, आणि काहींकडे जुनी कागदपत्र आहेत, सनदा आहेत, पोथ्या आहेत, पण याची जपणूक होताना दिसत नाही. मी वाडे

0: म्हणजे खूप आहेत. पानोडीच्या सरदार थोरातांचं दफ्तर, संगमनेरच्या आंबोरकर देशमुखांचं दफ्तर, हे भरपूर आहे. मोडी फारसी लिपीतला भरपूर खजिना अक्षरशः अडगळीत पडून आहे. बऱ्याच जणांकडे जुन्या तलवा, मी बघितलं ना, जुनी नाणी आहेत, जुनी शस्त्र आहेत, जुनी भांडी आहेत, भरपूर ठिकाणी आहे. ते सगळं जतन केलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण ते जतन करू शकतो, कारण कागदपत्र त्याच्यामध्येच इतिहास आहे खरा. हे दंतकथा आख्यायिकांपेक्षा म्हणजे एक कागदाचं चिटोर, जसं इतिहासाचार्य राजवाडे म्हटले की हजार बकरींच्या तोंडात मारण्यासाठी एक कागदाचं चिटोर पुरेस आहे, ते जतन केलं पाहिजे.
1: पण याला पैसा उपलब्ध करणं किंवा लोकाश्रय मिळवून देणं, त्यासाठी पर्यटन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. लोक आले या निमित्ताने बघायला, तर रोजगार मिळेल, त्या भागातली काही जी कामं असतील ती मार्गी लागतील.
0: हो,
1: तर पर्यटनाची जोड देणं इतिहासाला योग्य ठरेल.
0: अगदी अगदी, पर्यटनाची जोड दिलीच पाहिजे. हे जे सगळे वाडे आहेत, उदाहरणार्थ पुणतांबा गाव आहे, इतके वाडे आहेत त्या गावामध्ये. जुने धार्मिक त्याला महत्व होतं पुणतांब्याला,
1: दक्षिण काशी म्हणायचं,
0: दक्षिण काशी. शास्त्री पंडितांचे वाडे को फार आहेत पुणतांबा. महाराष्ट्रात सर्वाधिक वाडे कुठं असतील त्या गावांची नावं जर सांगायची ठरली तर त्र्यंबकेश्वर, वाई, पुणतांबा, अशी पुणतांब्यात खूप आहे. पैठण आणि पुणतांब्याला वाड्यांचं गावच म्हणतात. ते गावच पूर्ण जतन केलं पाहिजे. नगर जिल्ह्यातलं फार एक वैभव त्या पुणतांब्यातलं. गल्लोगल्ली तिथं वाडे दिसतात आणि मंदिरं आणि वाडे दोन्ही.
1: गोदावरीचाच काठ आहे,
0: गोदावरीचा काठ आणि जुने जुने घाट. त्यातला होळकरांचा वाडा फार जबरदस्त होता, पण बाकीच्याही बऱ्याच मंडळींचे वाडे तिथे. तर ते पूर्ण गावच हेरिटेज व्हिलेज म्हणून घोषित केलं पाहिजे. नगर सारखं काय आहे,
1: आपल्या छान कल्पना
0: आहे. हो,
1: त्यासाठी खरं म्हणजे सगळ्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला पाहिजे.
0: खरं जनतेनी पण एक दबावगट निर्माण केला पाहिजे. आपलं नगर आहे, निजामशाहीच्या काळापासून फार किती आता जुना वारसा नगरला लाभलाय. संगमनेर आहे, नेवास आहे, खास करून महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात पहिला मानव आला तो नगर जिल्ह्यात.
1: हो,
0: पर्वरेकाठी नेवाशाला नवाश्मयुगीन संस्कृतीचे पुरावे आहेत. दायमाबाद हे दक्षिण भारतात एक हडप्पा संस्कृतीचं केंद्र आहे. हडप्पोत्तर काळातही ज्या संस्कृती आल्या त्याच्यामध्ये जोरवे, संगमनेर जवळ जोरवे आहे, ही जोरवे संस्कृती आहे स्वतंत्र. तर ह्या पर्वरा गोदावरी काठी फार फार इतिहास
1: आहे.
0: पौराणिक संदर्भ आपण पाहिले तर समुद्र मंथनाच्या काळापासून अगदी त्या सत्ययुगापासूनचा तो इतिहास आहे. नेवाशा सारखं गाव आहे, नेवाशाला पण जुने घाट वगैरे आहेत, वाडे आहेत. आपल्याला फक्त मोहिनी राजाचं मंदिर माहिती आहे, पण फार जुनं शहर होतं नेवास. निधीवास, निधी तिथं पूर्वी म्हणजे
1: कुबेराची राजधानी होती,
0: कुबेराची राजधानी, कुबेराचा वास. डोमेग्राम आहे तिथं, डोमगाव महानुभावांचं, तिथंही भरपूर अप्रकाशित आहे महानुभाव साहित्य. डोमगाव आहे, कायगाव टोका प्रवरा संगमला, तिथंही फार वाडे
1: जिथे संगम होतो गोदावरी,
0: गोदावरी प्रवरीचा संगम, तिथेही पेशवे आणि त्यांच्या सरदारांचे फार एक सुनियोजित नगर होतं. आज चंदीगड कसं आहे तसं सुनियोजित पेशव्यांनी निर्माण केलेलं 18व्या शतकातलं नगर.
1: नाना फडणवीसांचा वाडा पण होता तिथे
0: होता, भरपूर सारी वाडे तिथे होते. आज सिद्धेश्वर मंदिर आपल्याला माहिती आहे, ते सुद्धा फार छान येते. सिद्धेश्वराचं मंदिर, मोहिनीराजाचं मंदिर आणि यादवकालीन मंदिरं खूप आहेत नगर जिल्ह्यात. रतनगड म्हणजे अमृतेश्वर मंदिर असेल, अकोल्याचं सिद्धेश्वर मंदिर, कोकणधामचं महादेवाचं मंदिर, कुंभारीचं राघवेश्वर मंदिर, दक्षिणेत सगळीकडे खूप आहे. कारण ज्या ज्या सत्ता आल्या महाराष्ट्रात दक्षिण भारतामध्ये त्या सत्तांच्या दृष्टीने त्या नगरच्या अवतीभोवतीच होत्या.
1: नगर केंद्र असल्यामुळे रस्ते इथून जात होते,
0: रस्ते इथून जात होते,
1: त्यामुळे ते काही प्रमाणात सुबत्ता पण नांदत असे.
0: हो,
1: आणि त्यामुळे धर्मक्षेत्र म्हणूनही त्याला मोठं महत्व प्राप्त झालं. सुमित, खरं म्हणजे तुझ्याकडनं खूप जाणून घ्यायचंय, पण आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्या सगळ्या गप्पांसाठी वेळ राखून ठेवू. जाता फक्त तू पुढे काय, आता तुझं करिअर म्हणून तू काय ठरवलंयस पुढे?
0: करिअर म्हणून खरं तर आमचा बिझनेस आहे घरचा, गोविंदा भवन, आमचं निमगाव जळीतच आमचं हॉटेल, पेट्रोल पंप, डेअरी फार्म, असे बरेचसा आहे व्यवसाय. फ्रीलान्स म्हणजे सध्या तरी पुस्तकाच्या कामामुळे मी फ्रीलान्स कामं करतोय मीडियातली. एकदा पुस्तक झालं उत्तरनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वाडे आणि घराणी की मग पूर्ण वेळ मीडियात पडायचं की घरचा बिझनेस तोच वाढवायचा, एक्सटेंड करायचा. हे पुस्तक झाल्यानंतर आता मी ठरवणार आहे काय करायचं.
1: पण तुझ्यातले इतिहास प्रेम नेहमी जिवंत ठेव.
0: हो,
1: आणि नगर जिल्ह्यासाठी ती फार मोठी उपलब्धी असेल. तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी स्नेहालयाच्या रेडिओ नगरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
2: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त

निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.

0: गुड इव्हनिंग. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत. रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. सांजरंग या कार्यक्रमामध्ये मी सुरुवात करते आहे. अनु आली आहे तुम्हाला भेटायला आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. 21 जुलै 2024 आजची तारीख आहे आणि अर्थात आज आहे वार मंगळवार. वीकेंड नंतर आठवड्याला सुरुवात झाली, पण कालचा दिवस जो आहे ना, जे CJP-चं अर्थात काँग्रेस जनता पार्टीचं जे आंदोलन आपल्याला बघायला मिळालं आणि त्याला जे हिंसक वळण लागलेलं आहे, खरं तर कालचा दिवस त्यामध्येच गेला. आणि दिल्लीमध्ये काँग्रेसच्या या आंदोलनाला जे हिंसक वळण लागलं आहे, अनेक कॅनॉट प्लेससह अनेक ठिकाणी तोडफोड झाली, पोलिसांवरही दगडफेक झाली. इतकंच नाही तर त्यामधले जे काही आंदोलक होते ते सुद्धा जखमी झाले. जंतर मंतरवर सगळी तरुणाई एकत्र आली होती. अक्षरशः दिल्लीमध्ये काल इंटरनेट सेवा जी आहे ती मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, पण तरीसुद्धा मात्र कुठल्या ना कुठल्या मार्गानं ही तरुणाई जंतर मंतरवर पोहोचली आणि तरुणाईचा एल्गार जो आहे तो आपल्याला काल बघायला मिळाला होता. पण तरीसुद्धा काल CJP-च्या संसदेवरच्या या आंदोलनामध्ये, या मोर्चामध्ये जे हिंसक वळण बघायला मिळालं होतं, आंदोलकांवर लाठीमार झाला, पोलीस विभागाला अगदी अश्रुधुराचा सुद्धा वापर करावा लागला होता, पण तरीसुद्धा आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका जी आहे ती काल तरुणाईची दिसत होती. नीट पेपरफुटी प्रकरण जे आपण बघितलं गेल्या काही महिन्यांपूर्वी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी CJP-नं जे चलो संसद हे काही मोर्चा आहे किंवा हे काही उपक्रम आहे, तर याला अनेक जण सपोर्ट करतायत, पाठिंबा देत आहेत. देशभरामधले वेगवेगळ्या राज्यातून काल विद्यार्थी आले होते. फक्त विद्यार्थीच नाही तर अक्षरशः काही पालकसुद्धा होते. तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, शाळकरी मुलं सुद्धा आपल्याला यामध्ये दिसली होती, ती सुद्धा मागे नव्हती. पण तरीसुद्धा काल या सगळ्या मोर्चाला, या सगळ्या एल्गाराला कुठेतरी हिंसक वळण सुद्धा लागलं होतं. याबद्दल आज आपण अजून बोलणार आहोत. आपल्या शोला सुरुवात झाली सांजरंग या कार्यक्रमाला. थोड्याच वेळात पुन्हा येतं भेटायला. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम, थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. RJ आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं दुपारी प्रादेशिक मराठी बातमीपत्र जे दुपारी 3 वाजायचं होतं ते आता आपण पुन्हा ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा होईल असं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. त्यावेळी विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला. त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली. उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केलाय. यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मात्र आजपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे सुमारे 19,000 उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारनं हा ठराव निलंबित केल्याचा शासन आदेश आज जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला 5 कोटीचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळेल. लोक आयुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023च्या अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामडुंग इथल्या 3.6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसलाय. लष्कर आणि विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागालँडमध्ये मून जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली. पूरस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलंय. उत्तराखंडमधली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. संततधार पाऊस आणि यात्रेच्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली होती. जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं यात्रा मार्गाच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. यात्रेकरूंनी रोज प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. चांगझू इथं सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या एच एस प्रणॉयचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. त्याला मलेशियाच्या लियोंग जुन हाऊकडून 21-10, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यासह इतर भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 सलामीच्या सामन्यात उद्या भारताच्या PV सिंधू आणि उन्नती हुडा यांचा सामना होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4-60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजेच दर 6व्या दिवशी पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आनंदमठ इथल्या दत्तागिरी जयराम महाराज या भोंदू बाबा विरोधात एका महिलेनं दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. आपण अल्पवयीन असल्यापासून आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला आणि आपलं लैंगिक शोषण केलं असं या महिलेचा आरोप आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसरात उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल. जालन्याचे सायकलपटू पंढरपूरकडे रवाना. छत्रपती संभाजीनगरच्या सायकलवारीचं उद्या प्रस्थान. आणि भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचं विम्बल्डन स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात. आता सविस्तर बातम्या. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल.
2: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकलं. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात सांजरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्यासोबत। स्पोर्ट अपडेटकडे आता आपण वळणार आहोत। संपूर्ण स्पर्धा जी आपण पाहिली, त्या स्पर्धेमध्ये अवघा एक गोल गमावलेल्या स्पेनचा बचाव लिओनेल मेस्सीलाही भेटताना आल्यामुळे सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकण्याचं अर्जेंटिनाचं स्वप्न आता अंतिम टप्प्यावर येऊन रंगलं। सोमवारच्या पहाटेपर्यंत रंगलेल्या फिफा वर्ल्ड कपबद्दल मी बोलते, आणि फायनल मॅचमध्ये फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल करून स्पेनला 16 वर्षांनंतर विश्वविजेता बनवलं। पण या वर्ल्ड कपमधल्या त्याचा हा पहिला गोल आयुष्यातील सगळ्यात अमूल्य गोल त्याच्यासाठी ठरला। या गोलनं स्पेनला सुंदर अशी ट्रॉफी मिळवून दिली आहे। दुसरीकडे या खेळामध्ये महान खेळाडूंपैकी एक असलेला मेस्सी अक्षरशः डोळ्यामध्ये निराशेचे अश्रू साठवून त्याला निरोप घ्यावा लागला। टोरेसनं विजयानंतर स्पेनच्या जनतेचा उल्लेख करत म्हटलाय की हा गोल 4.5 कोटी लोकांनी केलाय। निर्धारित वेळेपर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत खेळवला गेला आहे। टोरेस बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता, त्यानं अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात हा गोल केला आणि स्पेनला 1-0 असा विजय मिळवून दिलाय। बॉक्समध्ये हवेत आलेल्या चेंडूवर आपल्या डाव्या पायानं नियंत्रण मिळवत हा शॉट मारला गेलाय। अर्जेंटिनाचा गोल रक्षक तो वाचवू शकलेला नाहीये, त्यामुळे स्पेनला 16 वर्षांनंतर हे वर्ल्ड कप मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी येणो आहे तुमच्यासोबत. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात मोलाची भूमिका बजावणारे आणि गुप्तचर विभागाचे एक दशकांहून अधिक काळ नेतृत्व केलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी ही पत्रकार परिषदेमध्ये काल घोषणा केली. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळा टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या 1 ऑगस्टला 12 वाजता मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल असंही सांगण्यात आलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महत्वाच्या काही अपडेट्स जे आहेत त्या अपडेट्स आपण जाणून घेत आहोत. आणि दिल्लीमध्ये आंदोलनावर लाठीमार परिस्थिती ही नियंत्रणासाठी गरजेची होती असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. दिल्लीमध्ये काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनावरच्या लाठीमार परिस्थितीमध्ये सध्या बोललं जात आहे की मुलांवर, विद्यार्थ्यांवर ही का परिस्थिती का ओढवली गेली, तर नियंत्रणामध्ये आणण्यासाठी हे गरजेचं होतं असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. आंदोलनाचा अधिकार असला तरी हक्क आणि जबाबदारीचं भान राखणं आवश्यक आहे. हे आंदोलन चेहरा नसलेले असल्यानं त्यात वेगळा अजेंडा असलेले लोक घुसल्याचं सांगत, लाठीमार केला नसता तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या, पोलिसांनी मोठा संयम दाखवला आहे असं यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. सध्या नीट पेपरफुटी प्रकरण शिक्षण व्यवस्थेतील अव्यवस्थेविरोधात जे दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानामध्ये जे CJP आंदोलन करतात, विद्यार्थी आंदोलन करतात, यांना अनेक जण सपोर्ट करतात. यामध्ये महाराष्ट्राचे लाडके अभिनेते रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलाय. रितेशनं इंस्टाग्राम पोस्टवर, आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. हे तरुणच आपल्या लोकशाहीचे स्पंदन आणि भविष्याचे शिल्पकार आहेत, त्यांना सक्षम करूयात अशी भूमिका मांडली आहे. सो अनेक जण या आंदोलनाला, त्याचबरोबर या सगळ्या अव्यवस्थेविरोधातल्या लढ्याला सपोर्ट करतात. अनु आहे तुमच्यासोबत, थोड्याच वेळामध्ये पुन्हा येथे भेटायला. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनुवाद तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. येत्या 30 जुलैच्या आधी महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत महत्वाचे अपडेट लवकरच येण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही घोषणा केली आहे. हा केंद्राकडून आयकराचा डेटा प्राप्त झाल्यानं तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून लवकरच प्राथमिक यादी जाहीर केली जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय. अजितदादा पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त उद्याच यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असून 30 जुलै आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असंही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि मी अनू आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो नमस्कार, महत्वाच्या काही अपडेट्स कडे आता आपण वळत आहोत। पुण्याच्या नाणेघाटामध्ये वर्षा पर्यटनासाठी आलेला तरुण दरीमध्ये कोसळलाय। शोध मोहीम सध्या सुरू आहे। पुण्याच्या नाणेघाट परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेला दत्ता विनायक लोंढे वय 22 राहणार आंबेगाव हा तरुण दाट धुक्यामुळे तोल जाऊन खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे। मित्रांसोबत फिरत असताना हा अपघात झालाय। सततचा पाऊस धुक्यामुळे शोधकार्यामध्ये अडथळे येतात। मोबाईल लोकेशन ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत दाखवत असल्यानं त्या बाजूनं बचाव पथक रवाना करण्याची तयारी सध्या सुरू आहे। दरीमध्ये मोबाईलची रिंग अजूनही वाजते आहे। त्याचबरोबर तुम्ही जर पावसाळ्याच्या या दिवसामध्ये पर्यटनासाठी बाहेर पडत असाल तर अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नका, सेल्फी काढू नका, कुठलेही व्हिडिओज काढण्यासाठी तिथे जाऊ नका, त्यासाठी आटोकाट प्रयत्न करू नका। अशी जीवित हानी घडण्याची शक्यता आहे किंवा आपला जीवसुद्धा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःला ओढून घेऊ नका। अधिक माहितीसाठी 1077 या आपत्कालीन टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमा श्रोते हो नमस्कार. महत्वाच्या काही जागतिक घडामोडींकडे वळूयात. परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी युक्रेनमध्ये ओडेसा शहराजवळ MV गोल्डन लिओ या जहाजावर झालेल्या कथित रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 4 भारतीयांसह 10 जण ठार झाले. या हल्ल्यात आणखी एका भारतीय कर्मचाऱ्याचा गंभीर मृत्यू झालाय. तर मंत्रालयानं सांगितलं की भारत अशा हल्ल्यांचा निषेध करतो. 4 भारतीयांसह 10 जण यामध्ये ठार झाले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या राज्यामधल्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त केला गेलाय. मुंबई, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पालघर, रत्नागिरी, नाशिक आणि साताऱ्याला येलो अलर्ट दिला आहे. कोकणामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस जोरदार पाऊस राहील, तर विदर्भातून पाऊस गायब होऊन वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज विदर्भामध्ये व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे घाटमाथ्यासह 4 जिल्ह्यांना मुंबई, ठाणे, पुण्याजवळ ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तो
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. क्रिस्टोफर नोलन यांच्या द ओडिसी या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच वीकेंडमध्ये जगभरामध्ये $264 मिलियन कमावले आहेत, जे या चित्रपटाच्या 250 मिलियनच्या प्रोडक्शन बजेटपेक्षा सुद्धा जास्त पैसे आहेत. मॅट डेमन स्टारर या चित्रपटानं अमेरिका आणि कॅनडामध्ये $124 मिलियन आणि इतर देशांमध्ये $139 मिलियन कमाई केली आहे. या सिनेमामध्ये टॉम हॉलंड, अँन हॅथवे आणि झेंडिया हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये आहे. क्रिस्टोफर नोलन यांचा द ओडिसी हा चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा गाजला होता. या सिनेमानं रिलीज नंतर पहिल्या वीकेंडमध्ये चांगलीच कमाई केली आहे. अनु आहे तुमच्यासोबत, थोड्याच वेळामध्ये पुन्हा येते भेटायला एकत्र. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता।

या शो मध्ये ऐकायला विसरू नका स्नेह वार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आपल्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या नगरचीच असणारी समृद्धी वाघचौरे आहे, जी सध्या इयत्ता 11वीमध्ये शिक्षण घेते आहे आणि अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ती सध्या शिकते आहे. आज रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तिला आमंत्रित करण्याचं कारण म्हणजे हायड्रोजन इंधनावरील स्वयंपाक करण्यासाठी जो स्टोव वापरला जातो तो स्टोव तिनं विकसित केला आहे आणि त्यासाठी नासा शैक्षणिक भेटीसाठी सुद्धा तिची निवड झाली आणि आज ती आपल्यासोबत स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आहे. तर सगळ्यात आधी तुझं स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपण आपलं महत्वाचं असतं. तू मूळची नगरचीच आहे,
1: हो.
0: तुझं बालपण कसं गेलं?
1: माझं बालपण छान होतं, काही प्रॉब्लेम्स वगैरे आलते पण आता व्यवस्थित आहे.
0: नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किंवा जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप मोठा असतो, महत्वाचा असतो. तुझे शाळेचे दिवस कसे होते? प्राथमिक शिक्षण तुझं कुठे झालं?
1: माझं प्राथमिक शिक्षण बैचरसबाईमध्ये झालं आणि जे आता मी 5वी ते 10वी मी भाऊसाहेब फिरोदिया आलो होते. तिथले शिक्षक खूप छान होते, एकदम असे समजून घ्यायचे मुलांना आणि शिक्षण माझं खूप चांगलं झालं कारण तिथले एज्युकेशन सिस्टीम खूप छान आहे.
0: नक्कीच. तू आता 11वीला शिक्षण घेते आहे.
1: हो.
0: 11वीला कुठल्या फॅकल्टीमध्ये प्रवेश घेतला?
1: मी सायन्सला घेतलं ऍडमिशन.
0: सायन्सच का?
1: सायन्स असं की मला पहिल्यापासून सायन्समध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यामुळं मग आणि मी त्याच फील्डमध्ये पुढे करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे मी सायन्स केली. वळले.
0: नक्कीच. सायन्स हा तुझा आवडीचा विषय होता.
1: हो.
0: शालेय काळापासूनच. सायन्सच निवडावं असं काही ठरलेलं होतं का? किंवा आपण जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा आपलं करिअर ठरलेलं असतं किंवा आपण बरीचशी स्वप्न रंगवत असतो की मला मोठेपणी हे व्हायचंय, ते व्हायचंय, अमुक व्हायचंय, तमुक व्हायचंय. तुझंही असं काही प्लॅन होतं का?
1: हो, मी जेव्हा 8 स्टँडर्डमध्ये होते तेव्हा मला गुगळे सर नावाचे आमच्या स्कूलमध्ये एक सर होते, त्यांनी मला सायन्स मॉडेलबद्दल सांगितलं की अशा अशा कॉम्पिटिशन्स असतात. तर मी त्यांना बोलले की माझ्याकडे खूप सारे मॉडेल्स वगैरे आहेत, मला इच्छा आहे सायन्स मॉडेलमध्ये हे करायची, ट्राय करायची. मग त्यांनी मला प्रोत्साहित केलं खूप. मग मी जेव्हा 10वीत आले तेव्हा आमचे क्लास टीचर केदारे सर त्यांनी मला ईशा फाउंडेशनबद्दल सांगितलं, तेव्हा मी ती लिंक भरली ईशा फाउंडेशनची आणि माझं सायन्स मॉडेल सबमिट केलं. आणि मला वाटलं नव्हतं की माझा नंबर लागेल म्हणून, कारण तिथे कॉम्पिटिशन ऑल इंडियावर कॉम्पिटिशन होती ती.
0: नक्कीच. जसं तू आता सांगितलं की विज्ञानामधले लहान सहान मॉडेल्स जे आहेत ते तू बनवत असायची शालेय काळापासून, तर कुठले मॉडेल्स तू आतापर्यंत बनवले आणि कसा त्यासाठी अभ्यास केला?
1: मी फर्स्ट मॉडेल क्लीन एअरचं बनवलं होतं, त्याच्यासाठी मी सुकलेल्या पाना ज्या असतात त्याच्यामधून पण आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड होतं. फक्त ते सुकलेले असतात त्याच्यामुळे त्यांचं जास्त यूज नाही होत आपल्या परिसरामध्ये, किंवा ते तोडून टाकतात झाडं वगैरे, तसं पण त्याचा ऑक्सिजनसाठी यूज होतो. आणि आता जे मी मॉडेल बनवलं ते हायड्रोजन स्टोव गॅस, त्याच्यामध्ये फक्त पाणी आणि इलेक्ट्रोलायसिसवर हे मॉडेल होतं. पाण्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस सोडलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळं होणार, तर त्याच्यामध्ये हायड्रोजन आपल्याला गॅसमध्ये म्हणजे स्टोवमध्ये टाकता येईल आणि ऑक्सिजन लेडीजला भेटेल. हे मॉडेल खास कर मी ग्रामीण भागासाठी बनवलं होतं कारण ग्रामीण भागामध्ये अजून काही स्त्रिया लाकडांचा वापर करतात स्वयंपाक वगैरेसाठी. त्याच्यासाठी मग ते मॉडेल चांगलं उपयोगी पडेल आणि LPG पेक्षा हायड्रोजन हे कमी किमतीत परवडतं आणि आजकाल LPG च्या किमती वाढल्या आहेत.
0: नक्कीच. हायड्रोजन इंधनावर चालणारा अर्थात हा स्टोव आहे जो घरगुती वापरासाठी अगदी योग्य आहे. तर हेच तयार करावं किंवा हे तयार करण्यासाठी कोणाची मदत झाली किंवा ही संकल्पना कशी सुचली?
1: विजय दळवी म्हणून माझे मामा आहेत, ते ऑलरेडी ह्या फील्डमध्ये आहेत. त्यांनी मला हे सुचवली की आता हायड्रोजनवर गाड्या पण चालतात, तर मग हायड्रोजनवर आपण स्टोव बनवू शकतो का? मग मी बरेच मॉडेल ट्राय केले, माझे बरेच मॉडेल फेलसुद्धा झाले. मी पहिले ॲल्युमिनियमचं यूज केलं होतं मेन कंट्रोलरसाठी स्टीलच्या ऐवजी, पण ते लवकर हीट होत होतं त्याच्यामुळं मग मी स्टील यूज केलं. मग ते तसं प्रोसेस पुढं झाली त्याची.
0: नक्कीच. पारंपरिक एल पी जी गॅस सध्या आपण सगळेजण वापरतो आहोत, आणि त्याचबरोबर तू जसं सांगितलं की ग्रामीण भागामध्ये आजही लाकडी चुलीचा वापर केला जातो किंवा लाकडाचा वापर केला जातो इंधन म्हणून, सरपणाचा वापर केला जातो. तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुलनेनं हा स्टोव्ह किती अधिक उपयुक्त आहे आणि वापरायला कसं आहे?
1: एल पी जीपेक्षा या स्टोव्हची किंमत, ह्याची किंमत खूपच कमी आहे या स्टोव्हची किंमत. कारण मी जेव्हा बनवत होते तेव्हा मला फक्त 7,500 बजेट गेलं माझं. आणि ह्याचं वापर असा की आपल्याला पाण्याचा फॉर्म्युला असतो H2 असतो, आणि ह्याच्यामध्ये फक्त पाणी आणि करंटचा यूज होतो. पाण्यामध्ये आपण इलेक्ट्रोलायसिस केलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळं होणार, आणि ऑक्सिजनची ट्यूब जी असते ती ओपन ठेवायची, म्हणजे ऑक्सिजन त्या स्त्रीला भेटणार जी स्वयंपाक वगैरे करते, आणि हायड्रोजन जो आहे तो डायरेक्ट स्टोव्हमध्ये जाणार. आणि हायड्रोजन म्हणजे जगातला असं एलिमेंट आहे की सर्वात हलकं एलिमेंट आहे, आणि तो म्हणजे जळाल्यानंतर ज्वलनानंतर तो जास्त फ्लेम सोडतो.
0: नक्कीच. हा प्रकल्प तयार करत असताना किंवा हे प्रोजेक्ट तू मॉडेल तयार करत असताना सगळ्यात मोठं चॅलेंज तुला काय आलं होतं?
1: करंटचं चॅलेंज अजून पण आहे, कारण त्याच्यामध्ये जेव्हा आपण करंट सोडतो, जर तो करंट पाण्यामध्ये जर कोणी हात घातला आणि त्याला जर कोणाला करंट लागला तर मग त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो की जर करंट वगैरे लागलं तर मग असं.
0: त्यावर काही काम किंवा त्यावर पुढची काही प्रोग्रेस सुरू आहे का?
1: हो आहे. आता करंटच्या ऐवजी आम्ही बॅटरीचे यूज करायचा विचार करतोय, पण बॅटरीमुळे तेवढी एनर्जी प्रोड्यूस होत नाही, त्याच्यामुळे मग करंटचं जे कंटेनर आहे ते क्लोज करायचं.
0: नक्कीच. हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी तुला किती दिवस लागले?
1: हे प्रोजेक्ट मी 2024 सुरू केलं होतं. 21 जुलैला मी लिंक भरली होती ईशा फाउंडेशनची, तेव्हा मी सुरू केलं होतं ते. आणि आम्हाला मॉडेल ड्राफ्ट द्यायला सांगितलं होतं की पहिले तुम्ही तुमची आयडिया द्या आणि मग आम्ही तुमचं पुढं सबमिशन करून घेतो. मी आयडिया 6 डिसेंबर 2024 दिली होती. ह्याच्यामध्ये मला केदारे सर, आमचे जे क्लास टीचर होते, त्यांनी खूप हेल्प केली होती. त्याच्यानंतर आम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट द्यायला सांगितली, ह्याच्या मागचं तुमचं कारण काय की तुम्ही हे मॉडेल का बनवताय. ते मी 16 फेब्रुवारी 2025 सबमिट केलं होतं. मॉडेल सबमिशन मी 28 ऑक्टोबर 2025 सबमिट केलं होतं. मला वाटलं नव्हतं की तेव्हा माझा नंबर लागेल म्हणून, पण अचानक एक दिवस आमचं मॉडेल सिलेक्शनचा दिवस आला. आम्हाला माहिती नव्हतं की आमचा पण नंबर लागलाय म्हणून. आम्हाला अचानक असं पुण्यामध्ये बोलून घेतलं 28 नोव्हेंबर 2025, आणि ते सांगितलं की तुमचा नंबर लागलाय म्हणून. आणि आमचं पुढं काही माहिती नव्हतं आम्हाला की नासाला वगैरे नंबर लागेल म्हणून, कारण आम्हाला वाटलं होतं की इथपर्यंतच आमचा प्रवास आहे, पुढं काही असं होईल म्हणून. पण जेव्हा त्या लोकांचा फोन आला नासा सिलेक्शनसाठी 21 जुलै 2026, तेव्हा अचानक सगळ्यांनाच धक्का बसलं की हे पुढं काय झालं.
0: ईशा फाउंडेशनचं तू नाव घेते आहेस, ज्यांच्यासाठी तू अप्लाय केलं आणि या सगळ्या प्रक्रियेतून तू गेली ईशा फाउंडेशनच्या. तर ईशा फाउंडेशन विज्ञान स्पर्धा ही नेमकी काय आहे, या माध्यमातून तू काय सांगशील?
1: ॲक्च्युली ईशा फाउंडेशन एक मोठी संस्था आहे सद्गुरू जग्गी वासुदेवांची. ती भारतामध्ये तमिळनाडूमध्ये आहे. तिथं वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. तिथं योगासना वगैरे जास्त डिपेंड असतं म्हणजे, आणि तिथं आपली जुन्या पद्धतींवर जास्त भर दिला जातो तिथं.
0: नासाची भेट आता तुला होणार आहे किंवा नासाची तुझ्यासाठी भेट फार महत्वाची आहे, तर या भेटीबद्दल काय सांगशील किंवा हा क्षण तुझ्यासाठी किती खास आहे?
1: ॲक्च्युली जेव्हा मला कळालं होतं हे सगळं तेव्हा मला असं विश्वास नव्हता बसला की माझा नंबर तिथे लागलाय. कारण तिथं बरेच मुलं होते, म्हणजे माझ्यापेक्षा मोठेही होते आणि लहानही होते, आणि आमची बॅच तिथं सर्वात लहान होती. तिथं ग्रॅज्युएटेड MBAवाले पण सुद्धा मुलं होते. मला वाटलं नव्हतं की ह्यांच्यामध्ये आमचा नंबर लागन, कारण ते ऑलरेडी त्या फील्डमध्ये होऊन म्हणजे बसलेले आहेत आणि आमचं नवीनच सुरुवात होती.
0: ही भेट झाली तर तुला तिथे काय शिकायला मिळेल किंवा सगळ्यात जास्त एक्साइटमेंट तुला काय आहे?
1: मला तिथे जाऊन पहिले तर रॉकेट्स बघायचे की कसे बनवले जातात, तिथे रिसर्च वगैरे कशी केली जाते, तिथलं शिकवण वगैरे कसं आहे.
0: तू हे जे संशोधन केलं आहे, रिसर्च केलं आहे, ग्रामीण भागातल्या महिलांना तर याचा वापर होणारच आहे, पण पर्यावरणाच्या दृष्टीने हे किती महत्वाचं आहे?
1: जगामध्ये हायड्रोजन सर्वात जास्त एलिमेंट असतो, म्हणजे जगामध्ये खूप आहे तो एलिमेंट. आणि सी वॉटरमुळं आपल्याला त्याचा जास्त यूज होतो, कारण आपण आता बघतो की पाण्यामध्ये शक्यतो म्हणजे सी वॉटरच जास्त आहे जगामध्ये. 72 अप्रॉक्सिमेटली काहीतरी आहे वाटतं. त्याच्यामुळं मग आपण ह्याचा यूज सी वॉटरनी पण करू शकतो आणि नॉर्मल रिफ्रेश वॉटरनी सुद्धा करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये पर्यावरणाला एकदम इको फ्रेंडली आहे, पर्यावरणाला कोणतीच हानी नाही, फक्त पाणी आणि करंटचा यूज होणार ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामधून आपल्याला ऑक्सिजन सुद्धा भेटणार आणि हायड्रोजन सुद्धा भेटणार.
0: नक्कीच. हा स्टोव जर आपण वापरायला सुरुवात केली तर साधारण किती कालावधीपर्यंत हा आपण वापरू शकतो?
1: एकदा जर कोणी स्टोव घेतला तर त्याला तो 3 ते 4 वर्ष सहज जाईल. आणि त्याच्यामध्ये फक्त पाणीच एक उपाय, फक्त पाणी टाकायचं, बाकी काहीच नाही.
0: कुठल्याही गॅस व्यतिरिक्त फक्त
1: पाणी टाकायचं.
0: नक्कीच. विज्ञान आणि संशोधन हे जे फील्ड आहे, आपण पाहतो की या फील्डमध्ये आता करिअरच्या भरपूर संधी आहेत आणि तू 11वीला आहे, सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेतला आहे. तुला भविष्यामध्ये या क्षेत्रासंबंधी करिअर करायचं आहे का?
1: हो.
0: काय करायचं?
1: मी आता जेईची परीक्षा देते, तयारी करते जेईची, पण जर तिथं नंबर नाहीच लागला कारण कॉम्पिटिशन खूप हाय आहे त्याची, तर मी सायंटिस्ट फील्डकडे वळेल. रिसर्चर म्हणून मला आता नासामध्ये इंटर्नशिपसाठी विचारलं आहे. जेव्हा मी तिकडे जाऊन येईल तेव्हा मग इंटर्नशिपसाठी अप्लाय करेल तिथे.
0: नक्कीच. त्याचबरोबर या फील्डमध्ये, या करिअरमध्ये सुद्धा आता एआयचा वापर होतोय किंवा आता सगळ्याच क्षेत्रामध्ये, फक्त याच नाही, एआयचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढतो आहे, प्रत्येक फील्डमध्ये याचा वापर केला जातोय, तर हे किती महत्वाचं आहे पुढच्या भविष्यासाठी?
1: एआय रिसर्च तर नाही करू शकत, पण एआयकडून आपल्याला माहिती भेटती की आपण या या क्षेत्रामध्ये असं असं करू शकतो, किंवा अजून बऱ्याच माहिती भेटतात आपल्याला. एआयचा यूज असं वाईट नाही, पण काही क्षेत्रामध्ये एआय वापरलं जात नाही कारण सायंटिस्ट फील्ड ही खूप वेगळी असते. तर एकदम प्रोफेशनली तिथं रिसर्च करावा लागतो कारण ते एक वेगळं आहे आणि ते एआय करू शकत नाही.
0: भविष्यामध्ये काहीतरी होण्यासाठी स्वप्न पाहत असतो आणि त्या स्वप्नासाठी आपण धावत असतो, पळत असतो, किंवा ते पूर्ण करण्यासाठी आपण धडपडत असतो. असं कुठलं स्वप्न आहे की जे तुझ्या बकेट लिस्ट मध्ये आहे आणि ते तुला पूर्ण करायचं?
1: माझं पहिलं स्वप्न तर नासाला जाणंच होतं आणि ते आता पूर्ण होत आहे.
0: नक्कीच. त्याचबरोबर आज तू रेडिओच्या माध्यमात आहेस आणि या माध्यमातून अनेक लिस्नर्स तुला ऐकतायत, अनेक श्रोते तुला ऐकतायत, कसं वाटतंय?
1: खूप छान वाटतंय. मी हे फर्स्ट टाइम केलंय त्याच्यामुळे एवढं काही माहित नाही मला, पण एक दुसऱ्यांना मी एवढंच सांगते की आपल्याला दिवसभरामध्ये एवढ्या कल्पना येतात तर त्याच्यामधली एखादी जरी कल्पना आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये बदलली तर खूप काही होऊ शकतं.
0: नक्कीच. आज या माध्यमातून तू अनेक लोकांपर्यंत पोहोचते आहे, तर तुला ऐकणाऱ्या सगळ्यांसाठी तू काय मेसेज देशील?
1: ऍड इनटू ऍक्शन.
0: नक्कीच. आज तू इथे स्नेहलाच्या रेडिओ नगर केंद्रात आली आहेस, तुला कुठलं गाणं इथे ऐकावं असं वाटेल?
1: आता ते नवीन पिक्चर आलाय ना तेरे पास मे, आता न्यू फिल्म रिलीज झाली आहे त्याच्यामधलं ते गाणं आहे.
0: नक्कीच. हे तुझ्या खूप आवडीचं जवळचं गाणं मी या माध्यमातून नक्कीच प्ले करेन. आणि आज तू स्नेहलाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलीस आणि या माध्यमातून अनेक लोकांना एक इन्स्पिरेशन मिळालेलं आहे, अनेक लोकांना एक एनर्जी आणि ऊर्जा मिळालेली आहे. जसं तू सांगितलं मगाशी की ज्या काही दिवसभरामध्ये कल्पना आपल्या मनामध्ये असतात, डोक्यामध्ये असतात, आणि त्या कुठेतरी अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले तर त्यातून नक्कीच चांगली कृती जी आहे ती आपल्या हातून घडेल. सो हा एक खूप चांगला मेसेज तू या माध्यमातून, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिलास, त्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार.
1: थँक्यू.

श्रोते हो, आज आपल्यासोबत नगरडेअरी या कार्यक्रमामध्ये होती आपल्या अहिल्यानगरची समृद्धी वाघचौरे. हायड्रोजन स्टोव्ह या तिच्या रिसर्च बद्दल आज आपण तिच्याकडून जाणून घेतलं. पुन्हा भेटूयात नगरडेअरी या कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपती गजपती भूपती गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला

एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 10वा. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 10वी. पर्णकुटी. मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला, रोज रोज तू जातोस. आई सांग भाऊला मला घेऊन जायला. वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती. तेथे पेंगायला लागशील, तू कशाला येतेस तेथे? भाऊ म्हणाला, ने ना रे तिला सुद्धा, तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली, शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो, तू नाहीस का रे माझा भाऊ? वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फुडीत होती. चल तेथे मग मला झोप येते, चल घरी, अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र, असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकाव्यास मुले मुली येऊ लागली. मोठी माणसे ज्यांना वेळ असतो ती येत असत. वच्छी व तिचा भाऊ आली तो गोष्ट सुरूही झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी या भारतवर्षात भाऊबंदकी फार कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे, ती अजून आहे. भावा भावा जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालवला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्न केली, त्यांच्या हौशी पुरवल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले, घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजून आठवत आहे. आमच्या गावात चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिलं नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री 9-10 सुमारास आईने आम्हाला उठवलं. माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवाव्यास पोटभर घातले, ज्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता, यशवंताचा पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले, त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो. कुठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्यावेळेस कुणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते घे, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई. तिला अपमान वाटे नवऱ्यांसह माहेरी राहणे, त्याहून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार मान्य होता. एक दिवस आजी वाजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली व म्हणाली, माझ्याच्याने येथे अतापर राहवत नाही. मी जगावे असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते. वडील म्हणाले, अगं आपण आपलेच भात खातो ना, फक्त इथे राहतो. घर बांधणे म्हणजे का थट्ट आहे. तुम्हा बायकांना सांगायला काय, पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत. आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही, आम्ही माणसेच नाही जणू. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते. मग बायको का करणार नाही, कर तू ही अपमान कर, तू ही वाटेल तसे बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. अहो तुमचा अपमान करावायचा माझा हेतू नव्हता हो, उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे. पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही, मलाही का राहावे असे वाटते. परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना, कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही, घर कशाने बांधावायचे. कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधायचे, त्यात राहणे म्हणजे अपमान असतो. वडील आईची समजूत करीत होते. गुरांचा गोठाही चालेल परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतार झोपडी बांधा, तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही. परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील, आधीच इथून जावे. मोठ्या कवलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधाव्यास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातातील पाटल्या घ्या, या पुरल्या नाही तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावायचे आहे, आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला, असे म्हणून माझ्या आईने खरंच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभितच झाले. तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत, मी लवकरच लहानसे घर बांधतो, असे वडिलांनी आश्वासन दिले. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हा सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा, त्यास कोकणात मापे म्हणतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या, घर गवताने शाकारले, घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठमोठाली घरे बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर, असे तिच्या मनातही. परंतु पुन्हा ती म्हणे, काही झाले तरी हे स्वतंत्र आहे, येथे मी मालकीन आहे, इथून मला कोणी ऊठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेवले, मग सामान नेले, नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरते बांधले आहे, पुढे मोठे बांधू. परंतु आई अम्मास म्हणे, यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कुठून बांधले जाणार. मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावरच मिळेल. परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे, कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल, परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी सुद्धा नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, श्याम नवे घर तुला आवडले का. मी म्हटले, हो छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. आपल्या मथुरेचे घर असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल.
3: माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले. जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर नाही. आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठी होऊया, मनाने श्रीमंत होऊया. होय आपण मनाने श्रीमंत हो, खरंच हो, मी म्हटले. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई केवढा ग तारा होता? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत? ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत. मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो तारा. नाही हो आई, तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडतं ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे त्या हरिविजयात नाही का? तसे हे घर पाहव्यास ते तारे येते कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस, मी म्हटले. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, श्याम कुणीले तुला असे बोलायस शिकवले? किती गोड व सुंदर बोलतोस. खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, साऱ्यांना आवडेल. या ठिकाणी श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 10 संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

हम खडे दसाला सरकारचे वडे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तस.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीतं. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 57। मंडळी, स्वर्गीय गायन काव्याची समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीतसृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात मागच्या भागापासून आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी कृष्णा कल्ले, बकुळ पंडित आणि डॉक्टर उषा अत्रे वाघ यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल गीतं। श्रोते हो, मराठी घराघरात आणि मनामनात सुधीर फडके हे नाव अजरामर आहे। गीत रामायणातील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणाऱ्या विविध गीतांतून रसिकांच्या मनामनावर बाबूजींनी राज्य केलं। मराठी हिंदी गीतांचे गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे। सलग 5 दशकाहून अधिक काळ त्यांच्या गीतांनी आणि संगीतांनी रसिक कानसेनांना तृप्त केलं आहे। मंडळी, लहान वयातच सुधीर फडके उर्फ रामचे संगीत शिक्षण पंडित वामनराव पाध्येबुवा यांच्याकडे सुरू झाले। रामने अल्पावधीतच शास्त्रीय संगीतात चांगलं प्रावीण्य मिळवलं, इतकं की गायकाने गायल्या गायल्या लगेचच त्याचे नोटेशन राम गाऊन दाखवी। घरातील परिस्थितीमुळे रामने गाण्याचे क्लास सुरू केले, गणेशोत्सवी मेळा काढला। याच दरम्यान कोल्हापुरातील त्यांचे मित्र ना देशपांडे यांनी या राम फडकेचे मूळ नाव बदलून ते सुधीर फडके असे ठेवले। कालांतराने सुधीर फडके हे बाबूजी या नावाने देखील ओळखले जाऊ लागले। पुढं नशीब काढायला बाबूजी कोल्हापूरपासून मुंबईला आले। तिथंही शिकवण्या घेणं, मेळ्यातल्या गाण्यांना चाली लावून देणं वगैरे करून चरितार्थ चालवला। त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम 1931 या वर्षी मिरजेत झाला। मुंबई आकाशवाणीवरील त्यांचा पहिला कार्यक्रम 1937 झाला होता। त्याशिवाय त्यांनी 1939 ते 1941 दरम्यान खानदेश, विदर्भ, बिहार, पंजाब, राजस्थान, बंगाल अशी भ्रमंती केली। विविध प्रांतातील संगीत ऐकून त्यांचं ज्ञान समृद्ध झालं। बाबूजींनी कलकत्त्याच्या एका ध्वनिमुद्रण कंपनीमध्ये काही काळ नोकरी केली। तेथील मुक्कामी कुंदनलाल सैगल यांच्या रेकॉर्ड्सचे बाबूजींनी अक्षरशः पारायण केलं। कुंदनलाल सैगल, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांच्या गायनाची बाबूजींनी एकलव्यासारखी आराधना केली। बाबूजींची चित्रपट संगीतावरची पकड इतकी जबरदस्त होती की त्यांना गीतातलं नाट्य उत्तम समजायचं। फक्त गोड सुरावट म्हणजे गाणं नाही हे सत्य त्यांना पुरेपूर उमगलं होतं। गाणं हा एक संपूर्ण अनुभव म्हणून बाबूजी रसिकांसमोर सादर करायचे। दिनांक 29 जुलै 2002 रोजी संगीत विश्वातील सुधीर फडके नावाचा एक तेजस्वी प्रकाश झोत वयाच्या 83व्या वर्षी कायमचा मावळला। सुधीर फडके यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून त्यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या
आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. रसिक हो, आपल्या जीवनात प्रत्येक दिवसाचा प्रारंभ कोणत्या वृत्तीनं आणि भावनेनं होतो याचा त्याच्या संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम घडत असतो. भारतासारख्या अध्यात्मप्रधान देशात सकाळच्या किंवा पहाटेच्या वेळी देवाचं नामस्मरण करणं ही एक अत्यंत पूज्य आणि पुरातन परंपरा आहे. पहाटेच्या वेळेस जेव्हा सूर्य उगमास येतो, सृष्टी एक नवजीवन घेत असते. पक्ष्यांचा किलबिलाट, मंद वाऱ्याचा स्पर्श, गारवा आणि निसर्गातील निर्मळ शांतता या सगळ्या वातावरणात मानवी मन देखील स्वच्छ, निर्मळ आणि ग्रहणशील अवस्थेत असतं. या प्रसन्न वेळी देवाचं नाव घेतल्यास त्या पवित्र लहरींनी मनात सकारात्मकता, समाधान, शांतता आणि श्रद्धा निर्माण होते. पहाटे मन अत्यंत शांत कोऱ्या कागदासारखं असतं. अशा वेळी उच्च विचार, नामस्मरण, मंत्रोच्चार किंवा अभंगाचे पठण केल्यास त्याचा खोलवर परिणाम होतो. देवाचं नाव हे केवळ श्रद्धेचा विषय नसून ते मानसिक आरोग्याचं एक साधन देखील आहे. काही क्षण जरी सकाळी हरिपाठ, रामरक्षा, ज्ञानेश्वरी, अभंग असं काहीतरी वाचण्यात घालवला तरी मन दिवसभर प्रसन्न राहतं. सकाळी लवकर उठून नामस्मरण केल्यास शरीरसुद्धा सक्रिय होतं. मेंदूतील हॅपी हार्मोन्स सक्रिय होतात, त्यामुळे चिंता, तणाव कमी होतो. असं म्हणतात, सकाळच्या ध्यान, प्रार्थना, नामस्मरणामुळे हृदयगती नियमित राहते, झोपेची गुणवत्ता वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती देखील बळकट होते. नामस्मरणाने दिवसाची सुरुवात केल्यास मन एकाग्र राहतं, निर्णय क्षमता वाढते आणि कामात अडथळे आले तरीही सहनशक्ती वाढते. सकाळी मोबाईल, बातम्या किंवा सोशल मीडियापेक्षा काही क्षण नामस्मरणात घालवणे हे अधिक फलदायी ठरतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात सकाळचे काही क्षण देवाच्या नामस्मरणात घालवणे म्हणजे आत्मिक शांतता, मानसिक स्थैर्य आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी एक उत्तम सुरुवात आहे. देवाचं नाव हे सकारात्मक ऊर्जेचं स्रोत आहे. त्यामुळे मंडळी, आपणही दररोज पहाटे काही क्षण स्वतःला देऊया. ध्यान, प्रार्थना, नामजपातून जीवन अधिक सुंदर, अर्थपूर्ण बनवूया. रसिक हो, आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया पहाटेच्या जात्यावरची ओवी आणि देवाजीच्या नावानं. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं कुंकू माझं भाग्याचं या चित्रपटातील संगीतकार राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं हे भक्तिगीत सुधीर फडके यांच्यासह गायलं आहे बकुळ पंडित यांनी. या भक्तिगीताच्या सुरुवातीची जात्यावरची ओवी म्हटली आहे गुलाब सोलापूरकर यांनी. ऐकूया हे प्रसन्न.

मित्रांनो, निद्राकालात होणारं मनाचं संचलन म्हणजेच स्वप्न. प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. याच्याही पलीकडे चौथी अवस्था आहे. या अवस्थेला तुर्यावस्था असं म्हणतात. ही जीवाची मूळ आणि शाश्वत अवस्था आहे. या स्वप्नावस्थेत इंद्रिये मनात विलीन झालेली असतात. ती बाहेरील संवेदना मनापर्यंत पोहोचवित नसतात. मनाचा बाह्य जगाशी संबंध तुटलेला असतो, परंतु मन मात्र शांत नसतं. पंचेंद्रियाद्वारे पूर्वी अनुभवलेल्या अनेक गोष्टी मनात संग्रहित केलेल्या असतात. स्वप्नात डोळे जरी बंद असले तरी आतील सूक्ष्म इंद्रिय जागे असते आणि त्यामुळे आपण स्वप्न पाहू शकतो. यानंतर ऐकूया नयनात समूर्त होणाऱ्या एका भाववेड्या स्वप्नाचं सुंदर भावगीत. कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेलं हे अतिशय गोड भावगीत स्वरबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी आणि त्यांच्यासह गायलं आहे डॉक्टर उषा अत्रे वाघ यांनी. ते स्वप्न भाव वेडे नयनी समूर्त होते, फुलते मनात माझ्या आपुले अबोल नाते.

0: डॉक्टर उषा आत्रे वाघ या सुप्रसिद्ध गायिका पद्मविभूषण डॉक्टर प्रभा आत्रे यांच्या कनिष्ठ भगिनी. सुगम संगीतासाठी आवश्यक उत्तम शब्दोच्चार, कवितेतील भावनांची जाण आणि ती सुरांमधून उतरवण्याची कला हे तिन्ही गुण त्यांच्यात उपजतच होते. शाळेत असताना या शाळकरी मुलीच्या गळ्यातली जादू संगीतकार सुधीर फडके यांनी बरोबर हेरली आणि 1949 साली संत जनाबाई या चित्रपटात 12 वर्षांच्या उषाताईंना ललिता फडके यांच्यासह गाण्याची संधी दिली. डॉक्टर उषा आत्रे वाघ या भूलतज्ञ डॉक्टर होत्या. मूळ गीत रामायणामधलं राम जन्म लाग सखी राम जन्मला हे गाणं त्यांनी गायिका सुमन माटे यांच्याबरोबर गायलं आहे. काही नाटकात त्यांनी अभिनय देखील केला आहे. त्या नृत्य देखील शिकल्या होत्या. डॉक्टर उषा आत्रे वाघ यांनी बहुतांश गाणी संगीतकार सुधीर फडके यांच्याकडेच गायली आहेत. यानंतर ऐकूया उषा आत्रे आणि सुधीर फडके, वंदना विटणकर, सुधीर फडके याच चमूचे अजून एक सुरेख भावगीत. भावविकल ओठांवर शब्द मुके जाहले, आर्त धुंद गीतातील सूर सूर संपले.
1: ओठांवर शब्द

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर फडके यांनी कृष्णा कल्ले, बकुळ पंडित आणि डॉक्टर उषा अत्रे वाघ यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल गीतं. मित्रांनो, जेव्हा गरज असेल तेव्हाच गोड बोलणं, आपला स्वार्थ साधण्यासाठी नातं तयार करणं, गोडी गुलाबी लावणं अशी मानसिकता असलेली बरीच माणसं आपल्या आयुष्यात येत असतात, संपर्कात येत असतात. अशा लोकांना एरवी आपल्या आयुष्यात काय चालू आहे, आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याच्याशी काही देणं घेणं नसतं. गरज सरो आणि वैद्य मरो अशी यांची मनोभूमिका असते. जेव्हा अशी एखादी व्यक्ती फक्त तिच्या स्वार्थासाठी तुमच्याशी गोड बोलून संबंध ठेवते, तेव्हा कामापुरता मामा ताकापुरती आजी ही म्हण वापरली जाते. याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती फक्त तिचं काम पूर्ण होईपर्यंतच तुमच्याशी चांगलं वागते आणि काम संपल्यावर मात्र तुम्हाला विसरून जाते. ऐकूया मंडळी याच विचारांचे प्रतिनिधित्व करणारं 1965 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कामापुरता मामा या चित्रपटातलं यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक युगुल गीत. गायलं आहे सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी.

रसिक हो, सुधीर फडके यांनी गायलेल्या द्वंद्वगीतांच्या आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस ऐकूया उषा अत्रे आणि सुधीर फडके यांनी गायलेलं 1960 या वर्षीच्या उमज पडेल तर या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं पुसटस पण द्वंद्व नसलेलं हे द्वंद्वगीत. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे नायक रमेश देव आणि नायिका चित्रा या जोडीवर. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी. यामिनी आणि चंद्रमा या शब्दयुगुलाचा कोजागिरी पौर्णिमा हा सगळ्यात खास दिवस, आणि हा खास दिवस मराठी मनात एक खास जागा बाळगून आहे मधुर गाण्यांच्या रूपात. ही आठवण आहे पहिल्या भेटीची, पहिल्या प्रीतीच्या नाविन्याची, उत्कंठेची आणि गोडव्याची, अगदी कोजागिरी निमित्त केलेल्या आटीव दुधासारखी. त्यातून डोकवणारी चंद्रमा यामिनीची अलवारता मन भरून उरते, कोजागिरी खास होऊनच जाते. गाण्याला सहज वाहून नेणारी साधी सुंदर आणि प्रभावी चाल आहे संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्याची. गाण्यातलं सगळं सौंदर्य लक्षात घेऊन गाणं ऐकलं तर गाणं हृदयात कायमचं कोरलं जातं. या गाण्यातलं सौंदर्य पाहण्याचा प्रयत्न करूया मंडळी. दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी, हा पहिला अंतरा नायिकेचा आहे. या अंतर्यात अननुभूत माधुरी इथं जो षडज लागला आहे ना, तो त्या माधुर्यात मिसळून गेलेला असा तो षडज वाटतो बघा. तसेच त्या आधीचं बोलण्या कुणासवे इथं एक बारीकशी अवरोही तान येते आणि सुंदर रीतीने त्याचं सौंदर्य वाढवून जाते. अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी, हा दुसरा अंतरा नायकाचा आहे. यातले स्वर पहिल्या अंतऱ्यातलेच आहेत, पण तरीही बाबूजींचा भावनात चिंब भिजलेला आवाज आणि त्यातले शब्द अत्यंत स्पष्ट असून ते गाण्यातला अर्थ प्रकट करणारे आहेत. या अंतऱ्यातील मदीय या शब्दाचा बाबूजींचा उच्चार इतका सुंदर आहे की तो केवळ ऐकण्यासारखा आहे. कोण बाई बोलले वाणी ही प्रियम वदा, हा तिसरा अंतरा दोघांचा मिळून आहे. म्हणजे हा अंतरा खऱ्या अर्थानं युगुल आहे. प्रश्नार्थक असल्याने या अंतऱ्याची सुरुवात वरच्या षडजापासून होते आहे. नंतरचा तो कशाच वेगळेपणा हा प्रश्न प्रकट होण्यासाठी तारसप्तकातले दोन तीन स्वर वापरले आहेत. ही स्वररचना या शब्दातले भाव प्रकट करणारे आहेत. कशास वेगळेपणा या प्रश्नातला बाबूजींचा माधुर्य आणि मार्दव राखत अतिशय नियंत्रित प्रणयी आवाज अगदी मनात साठवून ठेवावा असा आहे मित्रांनो. शेवटी परत एकदा दोघांच्या एकत्र आवाजात अस्थायी आहे. हे दोघेही एकरूप झाल्याचा एक फील त्यामुळे आपल्याला येतो. इंटरल्यूडचे संगीत पण बघा किती सुंदरतेनं केलं आहे बाबूजी सुधीर फडके यांनी. ऐकूया ग दि मा, उषा अत्रे आणि सुधीर फडके यांची एकत्रित जादू असलेलं आपल्या सगळ्यांचं आवडतं हे सर्वांग सुंदर गाणं.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण गायक सुधीर फडके यांनी कृष्णा कल्ले, बकुळ पंडित आणि डॉक्टर उषा अत्रे वाघ यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: मंडळी, चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग, सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत. याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: चोर।
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा बोहटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: असुदे कितीही ताण, कर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.